स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यास लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि 22 सप्टेंबर 2026 आजची तारीख आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात। वार आहे आज मंगळवार। आपल्या दिवसाची सुरुवात सुंदर संस्कृत सुविचारानं। यस्यास्ति सर्वत्र गतिस कस्मात् स्वदेश रागेण हियाति नाशम तातस्य कूपोयमिति ब्रुवाणा क्षार जलम का पुरुषाः पिबन्ति। बघा, जो कोठेही जाऊ शकतो, म्हणजे जी व्यक्ती कुठेही जाऊ शकते, तिथे स्वतःच्या भोवतालच्या परिसराच्या आसक्तीनं ती कशाला स्वतःचा नाश करून घेईल। ही आमच्या वडिलांची विहीर आहे असं म्हणणारे काही पुरुष त्याच कुपातील, म्हणजेच त्याच विहिरीतील साठलेलं रुचीहीन खारट पाणी पित राहतात। माणसाच्या कूप मंडूक वृत्तीवर या शब्दामध्ये टीका केली जाते। घरातून बाहेर पडून स्वकर्तृत्वाचं धन व कीर्ती मिळवण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी असतं तो वाडवडिलांनी मिळवलेल्या धनमानाच्या जुन्या साठ्यावर समाधान मानित नाही असं या संस्कृत सुविचारामध्ये लिहिलेलं आहे। दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया। तनु आहे तुमच्यासोबत। गुड मॉर्निंग
3: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला संस्कृत सुविचारांनी तर आपण प्रसन्न सुरुवात केली, पण एका वाचनात आलेल्या छान सुविचारानं आपण सुरुवात करूयात. अथांग परिश्रम हे आपल्या प्रत्येक माणसाला करावेच लागतात. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये परिश्रमाशिवाय माणसाला, कष्टाशिवाय माणसाला पर्यायच नाही आहे. अथांग परिश्रम केले तर सफलता आपल्याला प्राप्त होतेच, पण बऱ्याच वेळा काही व्यक्ती फक्त विचार करीत बसतात की हे असं करायचं का, हे असं करेल तर आपल्याला सफलता मिळेल का, असा विचार फक्त करत बसतात. पण विचार करून काही होतं का? काहीच साध्य होत नाही. त्यामुळे अथांग परिश्रमानं सफलता प्राप्त होते तर ती विचारानं नाही. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया. तनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल हॅच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आरशानं तुमच्या सोबत आहे नगर संतरंग या कार्यक्रमात. आणि दिवसाला सुरुवात करूया आता सार्थ दासबोधानं. कीर्ती रुपये उदंड ख्यात जाणती लहान थोर समस्त वैश्य चाहता शाश्वत एकही नाही. ज्याची उदंड कीर्ती झाली आहे त्याला कीर्ती रूपानं सगळेजण जाणतात, सगळेजण ओळखतात, पण एकही वेश शाश्वत नसल्यानं ते त्याला ओळख

0: शकत नाही असं या सार्थदास बोधातील निरूपणामध्ये दिलेलं आहे. हे निरूपण आणि पुढचे अजूनही दोन निरूपण आपल्याला निस्पृह वर्तणुकीबद्दल सांगितलेले आहेत आणि पुढच्या वर्णनामध्ये काय लिहिलेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी, स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2-4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतो आहोत. आणि जसं की पहिलं निरूपण जे आहे ते निस्पृह वर्तणुकीबद्दल आपण जाणून घेतलं आणि आता पुढच्या निरूपणामध्ये काय लिहिलंय. प्रगट कीर्तीत ढळेना बहुत जनास कळेना, पाहो जाता आढळेना काय केसे. बघा, ज्याची सगळीकडे कीर्ती झाली आहे, प्रशंसा झाली आहे, भरपूर कौतुक झालं आहे, तो कधी कमी होतो का? नाही. पण बहुतेक लोकांना तो प्रत्यक्ष कसा आहे हेच कळत नाही. तो कसा काय आहे याचा पत्ता कुणाला लागत नाही आणि म्हणूनच पाहो जाता आढळेना कार्य कैसे, कुठे कशा पद्धतीनं हे कार्य होत आहे हे अनेकांना कळत नाही असं सार्थ दासबोधातील या निरूपणातील आहे. पुढच्या निरूपणाकडे वळूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझे नाव गौरी बेल्ले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम सार्थ दासबोधातील सुंदरशा निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चाळणे वीण एक क्षण जाऊच नेते. उत्तम वेश हे खरं भूषण नाही तर ते दूषणच ठरतं असं या वाक्यामध्ये लिहिलंय. कारण उत्तम कीर्ती हेच खरं भूषण आहे आणि महंत या मननाशिवाय एक क्षणही जाऊ देत नाही असं सुंदर वर्णन या सार्थ दासबोधातील वर्णनामध्ये आपल्याला दिसतं. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. आज आहे 22 सप्टेंबर 2024 आजची तारीख आणि आजचा दिनविशेष याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. अगदी थोड्याच वेळात ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. 22 सप्टेंबर 2024 आजची तारीख आहे आणि आजच्या महत्वाच्या घटना. बेसलचा तह आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जोहरच्या ताब्यात. द नॅशनल जिओग्राफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित. नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची आजच्या दिवशी भेट. दुसरे काश्मीर युद्ध, संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तानमध्ये दुसरं काश्मीर युद्ध झालं, ते थांबलं सुद्धा. इराकनं इराण पादाक्रांत केलं. कलावैभव निर्मित, जयवंत दळवे लिखित आणि रघुवर तळाशिळकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादरमधल्या छत्रपती शिवाजी मंदिरामध्ये. नागरिकांना घरात आणि कार्यालयात राष्ट्रध्वज फडकावण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय. श्रीलंकेच्या हवाई दलानं नागरकोविल या ठिकाणी शाळेवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कमीत कमी 34 जण ठार. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

0: नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय नगर संतरंग, हा कार्यक्रम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर. आजच्या म्हणजे महत्वाच्या घटनांकडे आपण पुन्हा एकदा उळूयात. सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर. नासाच्या गॅलिलिओ अंतराळ यानानं गुरुच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केलं. युक्रेन होलोकॉस्ट, जर्मन युक्रेनमधल्या विनितसिया या ठिकाणी किमान 6,000 ज्यू लोकांची हत्या. दुसरं महायुद्ध पोलंडवरच्या यशस्वी आक्रमणाला साजरं करण्यासाठी संयुक्त जर्मन सोव्हिएत लष्करी परेड आयोजित करण्यात आली. नेपाळचे राजपुत्र हेम समशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्शन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम आज आहे 22 सप्टेंबर 2026. आजची तारीख, महत्वाच्या दिनविशेषकडे वळूयात. इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा जन्मदिन. व्हिएतनामचा राजा टू हुक यांचा जन्मदिवस. कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही एस निवास शास्त्री यांचा जन्म. फ्रान्सचे पंतप्रधान आंद्रे तारदू यांचा जन्म. जपानचे पंतप्रधान योशिदा शिगेरू यांचा जन्म. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बेन चिफली यांचा जन्म. थोर शिक्षणतज्ञ डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूरमध्ये जन्म. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सुप्रभात. 22 सप्टेंबरचा महत्वाचा दिन विशेष. कंबोडियाचे जनरल आणि राजकारणी, कंबोडियाचे 26वे पंतप्रधान इंतम यांचा जन्म. भारतीय राजकारणी विठ्ठलराव गाडगीळ यांचा जन्मदिन. भारतीय फुटबॉलपटू नरेंद्र थापा यांचा जन्मदिवस. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म. नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म. मराठी चित्रपटसृष्टीमधील ख्यातनाम दिग्दर्शक अनंतनाम माने 1915 जन्म. विनोदी लेखक विडंबनकार दत्तू बांदेकर उर्फ सख्या हरी यांचा 1909 जन्म. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत, आणि आज आहे 22 सप्टेंबर. महत्वाच्या दिनविशेषकडे वळूयात. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानक देव यांचा निधन. झुलू सम्राट शक यांचं निधन. फिनलँड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो यांचा मृत्यू. नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक सॉडी यांचं निधन. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दुर्गा खोटे यांचं निधन. मेक्सिको राष्ट्राध्यक्ष ॲडॉल्फ मटियोस यांचं निधन. बंगाली लेखक शरबेंदू बंदोपाध्याय यांचं निधन. भावगीत गायक आणि संगीतकार जी एन जोशी यांचं निधन. ब्राझीलचे फुटबॉलपटू बोडिनहो यांचं 2007 निधन. भारतीय चित्रपट अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन. केप वर्दे या देशाचे पहिले अध्यक्ष हरसिदास परेरा यांचं निधन. मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचंही आजच्या दिवशी निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत। गणेशोत्सवाचा सध्या काळ सुरू आहे आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये वेगवेगळ्या मंडळामधल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं जातं आणि मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबई म्हटल्यानंतर लालबागचा राजा हेच समोर नाव येतं आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटीज, अनेक भाविक, अनेक भक्त आपल्याला बघायला मिळतात। रोहित शर्मा यानंसुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे। आता लवकरच म्हणजे अगदी 27 सप्टेंबरपासून भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान मॅच होती आणि या 3 सामन्यांच्या वन डे मालिकेपूर्वी रोहित यांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय। येणाऱ्या मालिकेमध्ये मोठ्या खेळीची अपेक्षा चाहत्यांना नक्कीच आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन त्यानं आपल्या पत्नीसह घेतलंय। याप्रसंगी बाप्पाच्या पेटीमध्ये त्याने काही अर्पण केलेल्या वस्तूंबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे। पण वन डे मॅच 27 सप्टेंबरला आहे, भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना होतो आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: हर पल जिंदगी का बस धुआं है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहाँ है। वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने। सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नागालँडचा अंग नावाचा सिनेमा 2027 ऑस्करसाठी थेट पात्र ठरलाय. नागालँडचे डिरेक्टर थेजारिओ यांनी अंग या चित्रपटाची निर्मिती केली. 2026 टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रतिष्ठित प्लॅटफॉर्म प्राईज या सिनेमानं जिंकलाय. या विजयामुळे हा सिनेमा 2027 ऑस्कर पुरस्कारांमधला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म ठरलाय. हा या श्रेणीसाठी पात्र ठरला. 1960 दशकातील पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा प्रामुख्यानं कोन्याक भाषेमध्ये तयार करण्यात आला आहे. यामध्ये पिता पुत्रांची कथा मांडलेली आहे आणि परीक्षकांनी या सिनेमाबाबत खूप चांगलं कौतुक केलं की जगाच्या अत्यंत हृदयस्पर्शी चित्रणाबद्दल या सिनेमाचं अंग या सिनेमाचं कौतुक केलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी गायक वैदेही समीर आठले. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी केलेल्या अनेक कारवाया आपण बेधडक कारवाया पाहतो आहोतच. पण आपल्याला माहिती आहे की तुकाराम मुंढे हे अधिकारी वेगवेगळ्या बदल्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणजे बऱ्याच वेळा त्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेतच आणि आता येणाऱ्या संभाव्य बदलीच्या चर्चेवर त्यांनी मौन सोडले. ते बोलले आहेत सोशल मीडियावर आणि पोस्टसुद्धा केली. बदली कुठे होणार हे माझ्या हातात नाही आहे, पण सरकार जो विभाग देईल तिथे मी काम करेन असं स्पष्ट त्यांनी केलंय. भविष्याची चिंता सोडून वर्तमानामध्ये मिळणारी जबाबदारी ही उत्तमपणे पार पाडण्यावर त्यांचा विश्वास असल्याचं असं स्पष्ट त्यांनी सांगितलंय. त्यामुळे बदलीच्या ज्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होत होत्या त्यावर त्यांनी मात्र आपलं मौन सोडल्याचं दिसतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. राज्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस SP पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार येणाऱ्या 28 सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची आणि बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी केली होती. आता ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. यंदा मान्सून मनासारखा न झाल्यानं आणि त्याचबरोबर पाऊस अनेक भागांमध्ये न झाल्यानं कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल ऐस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये सोन्याचे दर घसरलेले बघायला मिळत आहेत. देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे दर कमी झालेत. सोन्याच्या व्यवहारादरम्यान भारतामध्ये सोन्याच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,54,250 इतका होता, तर 22 कॅरेट सोन्याचा 1,49,396 होता. त्याचबरोबर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर दिल्लीमध्ये 1,53,960 रुपये, बेंगलोरमध्ये 1,54,350, चेन्नईमध्ये 1,54,670 आणि हैदराबादमध्ये 1,54,470 रुपये इतका झाला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: हर पल जिंदगी का बस धुआ है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहाँ है. वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे वळूयात। आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या सोनम मस्कर हिला रौप्य पदक मिळालं, त्यामुळे भारताचा झेंडा पडकवला आहे असं म्हणायला हरकत नाही। जपानमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात कोल्हापूरच्या सोनम मस्कर यांनी रौप्य पदक पटकावलंय आणि आपल्या भारत देशाचं नाव उंचावलंय। कौटुंबिक आर्थिक संकट आणि वडिलांच्या त्यागातून मार्ग काढत तिने 634.1 गुणांची उत्कृष्ट कामगिरी केली। ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचे सहकार्य लाभलेल्या सोनमनं यापूर्वी विश्वचषकामध्ये सुद्धा पदकं जिंकली आहेत। तिच्या या यशामुळे भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी तिला प्राप्त झाली आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या टेबल टेनिस सांघिक प्रकारात भारतानं पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केलाय. सुतीर्था मुखर्जीनं अलिना खानचा 11-3, 11-3 आणि 11-4 असा, तर 17 वर्ष सिंड्रेला दासनं कुलसुम खानचा 11-6, 11-7 आणि 11-5 असा पराभव केलाय. श्रीजा अकुलानं फतिमा खानचा 11-4, 11-4 आणि 11-5 असा पराभव केलाय. तर ग्रुप एफ गट फ मधून अपराजित राहत भारतानं उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या या महत्वाच्या घडामोडी होत्या. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरसेंतरंग हा कार्यक्रम. राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. राज्यातील पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर 22 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला असून गेल्या काही दिवसांपासून जी पावसानं दडी मारली राज्यामध्ये त्यानं पुनरागमन केलंय. हवामान विभागानं पुढच्या 5 दिवसांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय, तर 22 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विजांच्या कडकडाटासह वादळी वारं वाहण्याची शक्यता आहे. पाण्याच्या टंचाईनं चिंताक्रांत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुष्काळजन्य परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ 91.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. बृहन्मुंबई महापालिकेकडून 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत झोपडपट्टी भागातील 14 फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या अनधिकृत बांधकामाविरोधात विशेष मोहीम राबवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील 2.23 लाखांहून अधिक झोपडपट्ट्यांपैकी 39,111 झोपडपट्ट्या आणि 14 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या आढळलेल्या झोपड्या आहेत. रहिवाशांनी ही अनधिकृत बांधकामं स्वतःहून हटवावीत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं BMC दिला आहे. ऐकत रहा रेडिओ 91.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970-06-44-55 किंवा 74-99-98-45 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110011005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्चना, तुमच्यासोबत नगर सेंत्रंग या कार्यक्रमात. ST महामंडळाच्या ताफ्यामध्ये आता अजून 200 नव्या अत्याधुनिक वोल्वो बसेस येणार आहेत. खासगी आराम बस सेवांशी स्पर्धा करत ST महामंडळ सुद्धा मागे नाही आहे. म्हणजे ST महामंडळ प्रत्येक वेगवेगळं इनोव्हेशन जे आहे ते गाड्यांमध्ये आणत आहे आणि आता 200 नवीन अत्याधुनिक वोल्वो बस, या आकर्षित वोल्वो बस आणि त्या पण अत्याधुनिक वातानुकूलित दाखल करणार आहे. यामध्ये 170 आसनी आणि 30 शयनयान म्हणजे स्लीपर बसेसचा समावेश आहे. सुरक्षित, आरामदायी आणि तंत्रज्ञानयुक्त प्रवास या नव्या सेवेद्वारे दिला जाईल अशी माहिती ST महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मोबाईलवरून या वोल्वो बसेसचं तिकीट बुकिंग करता येणार असून खाजगी ॲपवरही आरक्षणाची सुविधा यावर उपलब्ध केली जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग गाईज, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत। मंडळी, सकाळचे 11 वाजलेत, आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला। मंडळी, आता आपल्या शहरामध्ये सध्या गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे। रस्ते छानपैकी सजलेत, रोषणाई झाली आणि गल्ली बोळामध्ये गणपती बाप्पाचा जो जयघोष ना तो अगदी मस्तपैकी चाललेला आहे। पण मंडळी, या उत्सवाच्या काळात काही मंडळं केवळ देखावे दाखवून थांबत नाहीयेत, तर समाजाला एक खूप मोठा संदेश आणि खूप महत्वाचा संदेश देण्याचं काम करतात। मंडळी, असाच एक कौतुकास्पद उपक्रम राबवत आहे आपल्याच स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आणि स्वामी विवेकानंद तरुण मंडळ ट्रस्ट। यंदाच्या गणेशोत्सवात मंडळी त्यांनी बालविवाहाच्या विरोधामध्ये प्रबोधन करणारा एक अत्यंत असा प्रभावी आणि जिवंत देखावा सादर केलाय। विषयाचं नाव आहे रस्ता बदलायला हवा, बालविवाह थांबवा, बालपण वाचवा। मंडळी, बालविवाह हा केवळ एक कायदा मोडणारा विषय तर नाहीच आहे, पण तो एका लहानशा चिमुकलीचं किंवा मुलाचं संपूर्ण भविष्य आणि त्यांचं बालपण हिरावून घेणारा गंभीर विषय। 2027 सालापर्यंत आपला जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प आपल्या या उडान टीमनं आणि आपल्या स्नेहालयानं केलेला आहे। विचार करा, सणांच्या काळामध्ये आपण देखावे पाहतो, आनंद घेतो, पण त्यासोबतच समाज प्रबोधनाचा हा जो विचार तो आपल्या मनामध्ये रुजवणं किती गरजेचं आहे हो। मंडळी, कायद्यानुसार मुलीचं वय 18 कमी आणि मुलाचं वय 21 कमी असताना विवाह करणं हा अजामीनपात्र गुन्हा आहे। यामध्ये सहभागी होणाऱ्या किंवा प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येकाला 2 सक्त मजुरी आणि 1,00,000 दंड होऊ शकतो। त्यामुळे मंडळी, जर तुमच्या आसपास कुठेही असा बालविवाह होत आहे किंवा होत असल्याचा जर तुम्हाला संशय आला, तर कोणत्याही बालकाला मदतीची गरजही असेल तर अजिबात घाबरू नका, संकोच करू नका। चाइल्डलाईन हेल्पलाईन नंबर 1098 यावरती लगेच संपर्क साधा। स्थानिक पोलीस आणि स्नेहालयाचे कार्यकर्ते नेहमी तुमच्या मदतीसाठी तयारच आहेत। त्यामुळे मंडळी, या गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासोबतच बालविवाह रोखण्याची शपथ घेऊयात आणि आपल्या शहराला, आपल्या अहिल्यानगरला आणि त्याचसोबत मंडळी आपल्या संपूर्ण देशाला बालविवाह मुक्त करण्यासाठी आपण सुद्धा संकल्प करूयात। मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज, आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी सकाळचे 11:14 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी बऱ्याच दिवसांपासून पाऊस येत नव्हता आणि बळीराजा खरंच पावसाच्या आतुरतेने वाट बघत होता आणि आता आपण बघतच आहोत की महागाईचा भडका उडालेला आहे. आपला जो तांदूळ आहे जो की आपला दैनंदिन आहारामध्ये असतो मंडळी, अनेकांना असतं की भाताशिवाय जेवण आपल्याला होत नाही आपलं पूर्ण. स्वतः मी सुद्धा आहे मंडळी की कितीही चपाती खाल्ली कितीही आपण वेगळं काही खाल्लं तरी एवढासा तरी भात हा लागतोच, तेव्हाच जेवण कुठेतरी कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं. पण आता सर्वसामान्यांच्या खिशाला सुद्धा कात्री बसलेलीच आहे. काही दिवसांपासून तांदळाचे दर सुद्धा 25% वाढलेत आणि खूप जास्त महागाईचा सामना आपल्या या सामान्य सर्वसामान्य कुटुंबांना करावा लागतोय. पण मंडळी तांदळासारख्या ज्या धान्यांचे जे भाव आहे ते वाढले कशासाठी? तर आता जो आपला जो पाऊस आहे तर तो येत नव्हता. यावर्षी पाऊस खूपच कमी झालेला आहे, म्हणजे नाच्या प्रमाणातच पाऊस झालेला आहे. त्यामुळं हा जे दुष्काळाचं सावट जे अनेक गावांवरती अनेक शहरांवरती पडलेलं आहे, तर या कारणामुळे आता सध्या महागाईला तोंड द्यावं आपल्याला लागतंय. आणि मंडळी कुठेतरी पर्यावरणाची हानी कुठेतरी आपल्या माणसांमुळे झालेली आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी भोगाव्या लागतात. पण मंडळी काल जेव्हा पाऊस आला संध्याकाळच्या दरम्यान आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडला. आपल्या बालिकाश्रम रोडला असेल, खेडगाव परिसरात, सावेडी उपनगरात असेल, पावसाचं एक छान आगमन झालं होतं. आणि आता कुठेतरी आता शेतकरी राजाला दिलासा मिळतोय आणि आपल्या सर्वसामान्यांच्या जी खिशाची जी कात्री आहे ती तरी कुठेतरी अडते असं आता होप्स आहेत. आणि बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की बळीराजाला सुद्धा सुख मिळू दे आणि आपल्या सर्वसामान्यांचं साठी सुद्धा कुठेतरी एक खिसा जो आहे तो भरलेला राहू दे हीच इच्छा आहे. त्यामुळे मंडळी एक आता पावसाचे दिवस आता आहे. आज सुद्धा पाऊस पडण्याची बरीच शक्यता नोंदवली गेलेली आहे. त्यामुळे बाहेर पडताना तुम्ही सुद्धा एक छत्री, रेनकोट आणि त्याचसोबत जे उपयुक्त गोष्टी असतील तर त्या तुम्ही घेऊन पडा. आणि आपले जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वगैरे सेफ ठेवा. आणि त्यासोबत मंडळी गाडी चालवताना अगदी सावकाश आणि निसरडे रस्ते होत आहेत आत्ता आणि मोपेड गाड्या ज्या असतात ते सगळी शक्यतो स्लिप होत असतात, त्यामुळे फास्ट गाड्या चालू नका, सावकाश चालवा. आणि मंडळी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तर ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे की आता तरी किमान बाबा पाऊस चांगला पडू दे आणि शेतकऱ्याला सुख मिळू दे आणि सर्वसामान्यांना सुद्धा यामुळे सुख मिळू दे. मंडळी अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी विजय पाटकर, आपण ऐकत आहात नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

Szólalj a barszám!

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एका खूप महत्वाच्या पण नेहमी गोंधळ उडवणाऱ्या विषयावरती बोलणार आहे. दिवाणी आणि फौजदारी खटल्यांमधला नेमका फरक काय? बऱ्याचदा आपण कोर्ट कचेरीच्या बातम्या ऐकतो, पण हे दोन प्रकार जे आहेत ते वेगळे कसे आहेत? तर मंडळी, हे सोप्या शब्दात सांगायचं झालं ना, तर दिवाणी म्हणजेच सिव्हिल खटले म्हणजे वैयक्तिक हक्क आणि नुकसान भरपाईशी संबंधित असतात. जसं की जमिनीचे वाद, पैशांचे व्यवहार किंवा घरमालक भाडेकरूचे वाद असतील, यामध्ये पीडित व्यक्तीला तिच्या नुकसानाची भरपाई मिळवून देणं हा एक मुख्य उद्देश असतो. ज्याच्यामध्ये आपण भावकी पण म्हणतो, तर अनेकांच्या भावकीमध्ये सुद्धा असे जमिनीबाबतचे, प्रॉपर्टीबाबतचे वाद असतात. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या सिव्हिल खटल्यांमध्ये म्हणजेच दिवाणी खटल्यांमध्ये येतात. आणि आता दुसरीकडे येतात फौजदारी खटले. फौजदारी म्हणजे क्रिमिनल खटले. आता हे काय? तर हे जे आहे ते थेट समाजाविरोधामध्ये केलेले जे गंभीर गुन्हे असतात, जसं की चोरी, दरोडा, बलात्कार, खून. तर यामध्ये केवळ भरपाई देऊन अजिबात चालत नाही, तर आरोपीला तुरुंगवास आणि कडक शिक्षा सुद्धा केली जाते. आणि पोलीस किंवा राज्य सरकार आरोपीला शिक्षा होईल याची खात्री करतात. तर मंडळी, हे एकदम सोपं आहे की कायदे समजून घेणं. आपल्याला काय असतं की कायदे म्हणलं की यार फार गुंतागुंतीचे आहेत, अनेक कलम आहेत, अनेक गोष्टी आहेत. पण म्हणजे थोडंसं एक आपण विचार केला आणि थोडंसं त्याला एक बारकाईने पाहिलं ना, तर कायदे समजून घेणं हे खूप सोपं आहे. आणि आपल्याला सध्याची गरज सुद्धा आहे की आपल्याला सर्व कायदे, सर्व गोष्टी ह्या माहिती पाहिजे. तर मंडळी, अशाच अपडेटसाठी, अशाच माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर्ज ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडळी. सकाळचे 11:43 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी आपण अनेकदा घरी मसाले दळतो पण तरी सुद्धा जेवणाला तो हवा तो स्वाद आणि सुगंध येत नाही, असंच तुमच्यासोबत सुद्धा होत आहे का? तर मग या सोप्या ज्या किचन टिप्स आहेत ना तर ह्या नक्की ऐका. पहिली गोष्ट, मसाले मंद आचेवरती भाजल्यानंतर ते लगेच गरम असताना मिक्सरमध्ये दळू नका. त्यांना आधी खोलीच्या तापमानावर पूर्ण थंड होऊ द्या, नाहीतर त्यांचा तो सुगंध आहे ना तर तो निघून जातो आणि ते चिवट होतात. त्यासोबत मंडळी मिक्सर सतत चालू न ठेवता पल्स मोड वापरा किंवा दर 5-10 सेकंदानंतर मिक्सर थांबवा. यामुळे मसाल्यांचं तापमान नियंत्रित राहतं आणि स्वाद टिकून राहतो. त्याचसोबत तिसरी गोष्ट म्हणजे जारमध्ये मसाले जास्त भरू नका. नेहमी 1/3 जागा रिकामी ठेवा जेणेकरून दळण व्यवस्थित होईल. त्याचसोबत शेवटची आणि सगळ्यात महत्वाची टीप आहे, हळद दालचिनीसारखे कठीण मसाले थेट मिक्सरमध्ये न टाकता आधी खलबत्त्यात हलकेच कुटून घ्या. यामुळे ब्लेड खराब होत नाही मिक्सरच्या भांड्याचा आणि मोटरवरती दाब सुद्धा पडत नाही. तर मंडळी ह्या खूप सोप्या टिप्स आहेत, तर या छोट्या छोट्या बदलांनी तुमचं कामही अधिक सोपं होतं आणि तुमचे जे मसाले आहेत ते जास्त काळ टिकतात सुद्धा आणि त्यांचा सुगंध सुद्धा दीर्घकाळ राहतो. अशाच टिपसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी.

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सोळाव वरीस धोक्याच.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण नेहमी म्हणतो ना की जशी संगत तसा रंग. आजच्या डिजिटल युगात ही म्हण आपल्याला सोशल मीडिया आणि मोबाईल वापरायला सुद्धा अगदी तंतोतंत लागू पडते. बरं का, आपण दिवसभरामध्ये स्क्रीनवर काय पाहतो, किती वेळ पाहतो आणि त्यातून आपण आपल्या मनामध्ये कोणत्या भावना निर्माण करतो याचा थेट परिणाम आपल्या विचारांवरती आणि वर्तनावरती सुद्धा होत असतो मंडळी. त्यामुळं वेळोवेळी आपण फॉलो करत असलेल्या खात्यांची यादी तपासा आणि स्वतःला काही प्रश्न विचारा की हे जे अकाउंट आहे ते मला काही नवीन शिकवतंय का, हे पाहिल्यावरती मला सकारात्मक वाटतंय का, मी खुश होतोय का, किंवा जे माझा मूड आहे तो फ्रेश होतोय का, की हे मी निव्वळ माझ्या सवयीमुळे पाहतोय किंवा पाहते. त्यामुळे मंडळी कसं आहे की कोणाला फॉलो करायचं आणि कोणाला दूर ठेवायचं ही निवड जी आहे ती पूर्णपणे आपली आहे. कारण आपण जे पाहतो तेच हळूहळू आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनत असतं. म्हणूनच मंडळी, आपली जी डिजिटल संगत आहे ती नेहमी सकारात्मक ठेवा. कारण जे आपण पाहतो त्यानुसारच आपलं माइंडसेट बदलत असतं की चला यार आपण पण हे करू ते करू. जर चांगलं पाहिलं तर कुठेतरी आपली ही प्रगतीच होणार आहे. त्यामुळं अशाच गोष्टी बघा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये आणि आत्ता सुद्धा उपयोग होणार आहे. तर अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज आपण बोलणार आहोत आपल्या सुरक्षेशी संबंधित एका खूप महत्वाच्या विषयावरती. आपली सुरक्षा जपणं आता सध्या किती महत्वाचं झालंय तुम्हा सर्वांनाच माहिती आहे आणि खास करून महिलांसाठी ही खूप गरजेची गोष्ट झालेली. अनेकदा महिला नकळतपणे काही ठिकाणी गाफील राहतात आणि धोका ओढवतो आणि म्हणूनच काही सोप्या टिप्स नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे रात्री मॉल किंवा ऑफिसच्या तळघरातल्या पार्किंगमध्ये पोहोचण्यापूर्वी फोनचा वापर बंद करा आणि गाड्यांच्या चाव्या आधीच हातामध्ये तयार ठेवा. नवीन फ्लॅट किंवा पीजी पाहायला जाताना सुद्धा नेहमी कोणाला तरी सोबतच घेऊन जा. एकट्या कधीही जाऊ नका. कोणीतरी मैत्रीण तरी सोबत असायलाच हवी. त्यासोबत मंडळी ट्रेकिंग किंवा कॅम्पिंगला जाताना सुद्धा अनोळखी रस्त्यांवरती एकटं जाण्याऐवजी मान्यताप्राप्त एजन्सीच्या गटासोबत प्रवास करा. आणि जेव्हा आपण सोलो ट्रिप्स वगैरे पण आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ऑफिशियल आहेत का त्या ट्रिप्स किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बाबा आपल्याशी संपर्क करणारे किंवा आपल्या सोबतीला कोणी आहे का. किंवा आता सोबतीला म्हटलं तर मंडळी आता सोलो ट्रिप म्हटलं तर आपण एकट्याच करतो पण त्या जेव्हा आपण सोलो ट्रिपमध्ये जातो तेव्हा अनेक आपल्याला नवीन नवीन मित्र होतात तर त्यातली एखादी विश्वासू व्यक्ती ओळखा आणि त्या व्यक्तीसोबतच मंडळी तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी जाणं असेल किंवा काय असेल तर त्या व्यक्तीसोबत जा. त्याचसोबत मंडळी तिसरी महत्वाची गोष्ट रात्री महामार्गावर पेट्रोल भरताना गाडी लॉक ठेवा आणि पुरेसा प्रकाश असलेल्या पंपावरतीच इंधन भरा. तसंच निर्जन रस्त्यावरती चालताना एअरफोन किंवा गाडीमध्ये जे मोठ्या मोठ्याले पण स्पीकर्स असतो तर ते लावू नका जेणेकरून आजूबाजूच्या आवाजांची तुम्हाला जाणीव सुद्धा राहील. तर मंडळी सावध राहा सुरक्षित राहा आणि आता सध्या काळाची गरज आहे खास करून महिला मुलींनी सुद्धा सुरक्षित राहणं आणि पुरुष सुद्धा कुठे आता सुरक्षित नाहीच आहे तसंच म्हणावं लागेल. कारण फक्त मुली आहेत म्हणूनच नाही मंडळी तर पुरुष सुद्धा जेव्हा आपण निर्जन रस्त्यावरती असतो तेव्हा मोस्टली चोर दरोडेखोर किंवा असं दरोडा पडण्याची शक्यता असते लुटमार होण्याची शक्यता असते तर मुलांनी पुरुषांनी सुद्धा या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मंडळी स्वतःची सुरक्षा जपा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आपला शो सुरू आहे. दुपारचे 12:12 झालेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत आणि संपत पण आलेत. आता 2-3 दिवसामध्येच आता आपले बाप्पा आपला निरोप घेणार आहेत आणि बाप्पांचं विसर्जन आता होणार आहे. त्यामुळं कुठेतरी ऊर भरून येतो आपला आणि कुठेतरी आपण सुद्धा नाराज आहोत त्या गोष्टीने की यार बाप्पा एवढ्या लवकर चालेत. या यंदाचा जो गणेशोत्सव होता तो जरा जास्त दिवसांचा होता, तरी सुद्धा मंडळी कुठेतरी ते मनामध्ये आहे की नाही यार बाप्पा नाही गेले पाहिजेत लवकर. मंडळी, आता या दिवसांमध्ये आपण भरपूर गोष्टी खाल्ल्या सुद्धा आहेत बरं का. मोस्टली जे दिवसभरामध्ये असेल किंवा रोजच्या रोज असेल, गणपतीला आपण जसे आपण मोदक किंवा इतर मिठाई वगैरे त्यांचा नैवेद्य दाखवतो, त्यासोबत त्या गोष्टी आपल्या सुद्धा खाण्यात येतात. आणि दररोज तुम्ही जिम करा, तुम्ही व्यायाम करा किंवा काही करा, पण तुमच्या थोड्या का होईना या गोष्टी खाण्यात येत असणार आहेत आणि अनेकांच्या रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ या गोड गोड पदार्थ वगैरे खाण्यात येतातच आहेत, माझ्या पण येतात. आणि मंडळी, आता कुठेतरी आपण थांबण्याची गरज आहे, कारण सातत्यानं एवढं गोड एवढं मिठाई वगैरे खाणं आपल्या शरीरासाठी खरंच योग्य नाही आहे. आता गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर काही दिवस आपल्याला मिळत आहेत, पुढे नवरात्रीचे उपवास आहेत, पण आता उपवासाच्या वेळेस पण काय होतं की अगदी हेवी पदार्थ जे आहेत, साबुदाणा असेल किंवा इतर जे तळलेले जे पदार्थ असतील, जसं की आपण म्हणतो की साबुदाण्याचे वडे किंवा साबुदाण्याचे पापड वगैरे, हे उपवास करून उपयोग नाही आहे मंडळी. या उपवासाचा काहीच उपयोग नाही आहे. उपवासाच्या काळामध्ये 9 दिवसाचे जे उपवास आता होतील त्या काळामध्ये हेल्दी फूड खाणे, जेणेकरून उपवास सुद्धा होईल आणि कुठेतरी त्या 9 दिवसांमध्ये तुमची जी बॉडी आहे ती प्युरिफाईड सुद्धा होईल. अशा पद्धतीने मंडळी तो तुमचा जो आहार शेड्यूल करा. खरंच आता खूप झाल्यात मिठाई वगैरे खाऊन, कुठेतरी आता स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मंडळी, स्वतःची हेल्थ जपा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर्ज ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, दुपारचे 12:26 झालेत आणि आपला शो सुरू आहे आणि त्याचसोबत एक मनोरंजक विषय सुद्धा घेऊन आली आहे मी तुम्हाला भेटायला. मंडळी, आपल्या घरामध्ये बहुतांश वेळा असं झालं असेल की अरे गूळ बेस्ट आहे की साखर बेस्ट आहे. अनेकांना वाटतं की नाही यार, साखरच भारी आहे, कारण साखरपासूनच आपण म्हणजे शिरा असेल, चहा असेल किंवा बाकीचे सर्व जे पदार्थ असेल ते मोस्टली साखरेपासून हे करतो. तर अनेक जण म्हणतात की नाही नाही नाही, गुळ बेस्ट आहे, गुळाचा चहा घेऊयात किंवा गुळ हा उत्तम आहे आरोग्यासाठी. पण हा वादविवाद आहे ना, अनेक जणांच्या घरातही चाललेला असतो आणि आपल्या माइंडमध्ये सुद्धा चाललेलं असतं की अरे नेमकं आहे बेस्ट काय आपल्यासाठी. तर मंडळी, याच बाबतीत आपण आज बोलणार आहे. तर खरं सांगायचं झालं ना, तर कॅलरीजच्या बाबतीत साखर आणि गुळ या दोन्हींमध्ये जवळजवळ सारख्याच कॅलरीज आहेत, पण फरक आहे तो त्यांच्या पोषक घटकांमध्ये. पांढरी साखर रिफाईंड केलेली असते, ज्यामुळे तिच्यातील सगळे पोषक घटक जे असतात तर ते निघून जातात आणि फक्त गोडवा उरतो. पण दुसरीकडे गुळ हा अजिबात रिफाईंड केलेला नसतो. गुळामध्ये आयर्न म्हणजे लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे अनेक महत्वाचे खनिजे असतात, जे की आपल्या पचनासाठी आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा फार मदत करतात. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा की गुळ आरोग्यासाठी उत्तम जरी असला तरी शेवटी तो गोडच आहे, त्यामुळे वजन नियंत्रण आणि आरोग्यासाठी प्रमाणाचा समतोल राखणं गुळाचा सुद्धा हे अत्यंत गरजेचं आहे. तर मग मंडळी, आजपासून साखरेऐवजी गुळाचा वापर सुरू करा, कारण मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करेन की गोड साखर फक्त गोडवा देते पण त्या तुलनेमध्ये गुळामध्ये थोडीशी टेस्ट सुद्धा चांगली येते, आपल्याला काहीतरी फ्लेवर देत आहे. आणि त्याचसोबत म्हटलं तर आपल्याला अनेक जे खनिजे आहेत, अनेक जे पोषक तत्व आहे, तर ती सुद्धा गुळाच्या वापरामुळे मिळत आहेत. तर मंडळी, तुमच्या आहारामध्ये तुम्ही काय वापरता किंवा तुम्हाला या दोन्हीपैकी जास्त काय आवडतं हे मला नक्की सांगा कमेंट करून 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मी ऍडव्होकेट आसमा नासिर पठाण, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

हम खडे दसाला सरकारसे वढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कसं बबन म्हणीन तसं.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आज आपण भरपूर साऱ्या गप्पा मारल्या, अनेक अपडेट्स मी तुम्हाला दिल्या आणि अनेक गोष्टींवरती आपण चर्चासुद्धा केली. अशाच गोष्टींसह आपण उद्याच्या भागामध्ये, उद्याच्या सेगमेंटमध्ये भेटणार आहोत, ठीक सकाळी 11 वाजता आपल्या नेहमीच्या वेळेमध्ये. थोड्याच वेळात आरजे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. तर मस्त पैकी मंडळी, रेडिओची गाणी, छानपैकी जे शो आपले चालत आहेत तर ते तुम्ही छानपैकी एन्जॉय करा आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी एकत्र. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी स्नेहालय परिवारासाठी खरंच खास आहे, कारण आज वाढदिवस आहे स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आणि स्नेहालयाशी गेल्या अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या मालती भागवत यांचा आज वाढदिवस आहे. मालतीताई, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तुमचं स्नेहालयाशी असलेलं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं असंच कायम राहो. तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि सुखाचे असंख्य क्षण येत राहोत हीच मनापासून सदिच्छा. आणि आजचा दिवस आणखीन विशेष आणि खास करण्यासाठी आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये. चला तर मग आपण ऐकूया मालतीताईंच्या आवडीचं सुंदर असं गणपती बाप्पांचं गाणं फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुजरे जाएंगे।
1: वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी उडान हा एक प्रकल्प आहे। नगरकर गणेश उत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनात भक्ती, उत्सव आणि आनंदाची भावना निर्माण होते। पण याच गणेश उत्सवात जर एखादा महत्त्वाचा सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचवता आला तर या उत्सवाचं महत्त्व आणखीन वाढतं, नाही का? असाच एक सुंदर आणि महत्त्वपूर्ण उपक्रम अहिल्यानगरमध्ये राबवण्यात आला आहे। जिल्ह्यातील बालविवाहाची प्रथा थांबवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी गणेश उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना बालविवाहाविरोधात संदेश देण्यात आला। स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आणि स्वामी विवेकानंद तरुण मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येतो आहे। 24 सप्टेंबर 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे। मंडळी गणेश मंडळाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत बालविवाह थांबवा, बालपण वाचवा असा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला। अहिल्यानगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याच्या उद्देशाने उडान प्रकल्पामार्फत विविध पातळ्यांवर जनजागृती केली जात आहे। विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि समाजातील विविध घटकांच्या सहभागातून बालविवाहाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे। बालविवाहामुळे मुलांच्या शिक्षणावर, त्यांच्या भविष्यावर आणि संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो। त्यामुळे मुलांचं लग्नाचं वय नाही तर शिक्षणाचं वय आहे हा विचार प्रत्येक कुटुंबांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच गणपती बाप्पाच्या उत्सवातून दिलेला हा संदेश आपणही पुढे नेऊया। बालविवाहाला नाही म्हणूया, मुलांच्या शिक्षणाला हो म्हणूया आणि प्रत्येक मुलाचं बालपण सुरक्षित ठेवूया। नगरकर गणेश उत्सव हा फक्त उत्सव न राहता समाजाला दिशा देणारा उत्सव ठरवा, हीच या उपक्रमाची सुंदर भावना आहे। नगरकर स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आणि स्वामी विवेकानंद तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे। तर नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर सध्या सुरू आहे पितृपक्ष. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा पवित्र काळ आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपत त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे दान आणि सेवा. याच भावनेतून स्नेहालयाच्या वतीने पितृपक्षात दान करू, पूर्वजांचा सन्मान करू हा उपक्रम राबवला जात आहे. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत आपण स्नेहालयाला आपल्या परीने योगदान देऊन स्नेहालयातील 450 हून अधिक मुलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी हातभार लावू शकता. मंडळी, दान करण्यासाठी केवळ पैशाची गरज असते असे नाही. आपण तांदूळ, डाळ, साखर, मीठ यांसारखे धान्य आणि आवश्यक वस्तूंचेही दान करू शकता. आपण दिलेली छोटीशी मदतही एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते आणि म्हणूनच या पितृपक्षात केलेले आपले हे अमूल्य दान म्हणजेच आपल्या पूर्वजांना दिलेली एक मनापासूनची श्रद्धांजली ठरू शकते. चला तर मग या पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करूया, त्यांच्या आठवणींना सेवाभावाची जोड देऊया आणि गरजू मुलांच्या आयुष्यात आनंदाची एक छोटीशी ज्योत पेटूया. त्यासाठी तुम्ही संगीता सानप यांच्याशी संपर्क साधू शकता. यांचा संपर्क क्रमांक आहे 90110120178. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90010120178. त्याचबरोबर तुम्ही भरत सरांशी संपर्क साधू शकताय. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 90110120176. त्याचबरोबर राजेश शेख यांचा संपर्क क्रमांक आहे 90110278. तसंच अधिक माहितीसाठी तुम्ही www.snehalaya.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. मंडळी, पूर्वजांचे स्मरण सेवेतून साकार करूया आणि या पितृपक्षात दान करून त्यांच्या आठवणींना एक सुंदर अर्थ देऊया. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षमा प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खाजगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही, तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110264483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110264483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. नगरकर दुपारी 3 वाजता आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. आपल्या सोबत असणार आहे अर्जे आदी, त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता सांजरंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये शायरी, फॅशन टिप, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम हे सगळं घेऊन आपल्या सोबत असणार आहेत अर्जे कोमल. त्याचबरोबर संध्याकाळी 6 वाजता आपण ऐकणार आहोत गुरु प्रवचन. चातुर्मास निमित्त परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचे प्रवचन आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 8 वाजता हिंदी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. रात्री 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 10 वाजता दिलबंद गाणी हा स्पेशल कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. तर नगरकर नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते मित्र हो नमस्कार. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची वेळ आता झालेली आहे आणि मी आहे आपल्यासोबत आर जे आदी. श्रोते मित्र हो, आपण या सेगमेंटमध्ये सध्या अष्टविनायक या सर्व गणपतींची माहिती ऐकत आहोत. तेव्हा आज आपण ऐकणार आहोत रांजणगाव इथल्या श्री महागणपती या मंदिराविषयी. प्रत्यक्ष भगवान शंकरांनी वसवलेले क्षेत्र म्हणजे रांजणगाव. मणिपूर असे पूर्वीचे नाव असलेल्या या ठिकाणी शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी गणेशाची आराधना केली. श्री शंकरांना प्रसन्न होऊन गणेशानं येथेच त्रिपुरासुरवधाचा शिवाचा मार्ग मोकळा करून दिला. त्रिपुरी पौर्णिमेला ही घटना घडली आणि मग भगवान शंकरांनी या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तोच हा मणिपूरचा अर्थात रांजणगावचा श्री महागणपती. या ठिकाणाची महती सांगताना ज्या पुराणकथा सांगितल्या जातात त्यानुसार गुत्संबद नावाचे थोर गणेशभक्त ऋषी होते. एकदा ध्यानधारणा करत असताना त्यांना शिंक आली आणि त्यातून लाल रंगाचा एक मुलगा बाहेर पडला. तो अत्यंत महत्वाकांक्षी पण आसुरी वृत्तीचा होता. गुत्संबदांनी त्याला गणेशाची आराधना करायला सांगितले. गणेश प्रसन्न झाले आणि त्याला सामर्थ्याचा वर दिला. तसेच सुवर्ण रुपे आणि लोखंडाची 3 नगरे दिली. हाच मुलगा पुढे त्रिपुरासुर म्हणून प्रसिद्ध झाला. श्री गणेशांच्या वरामुळं तो उन्मत्त झाला. त्यानं त्रैलोक्य पादाक्रांत केलं. सर्व देवादी श्री शंकराला शरण गेले. श्री शंकरांनी त्रिपुरासुराशी युद्ध केलं पण त्यांनी गणेशाचे स्मरण केले नसल्यानं त्यांना यश येईना म्हणून त्यांनी गणेशाची आराधना केली. गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री शंकरांना विजय मिळण्यासाठी वर दिला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस शंकरानं एकाच बाणात त्रिपुरासुराची 3 नगरे नष्ट केली आणि त्या दैत्याचा अंत केला. म्हणून ही पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर भगवान शिवांनी या ठिकाणी श्री महागणपतीची मूर्ती स्थापन केली. तोच हा रांजणगावचा महागणपती.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

अष्टविनायक यात्रेमधील चौथ्या गणपतीचे स्थान प्राप्त झालेल्या रांजणगावात, जे पुण्यापासून 52 किलोमीटर अंतरावर पुणे नगर महामार्गावर आहे, गणपतीचे देखणे मंदिर वसलेले हे गाव खूप सुंदर. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याला एक भव्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर दोन मोठे द्वारपाल दिसतात. मंदिराची रचना अशी केली आहे की उत्तरायण असो वा दक्षिणायण, मध्यान्हीची सूर्यकिरणे मूर्तीवरच पडतात. मंदिराचा गाभारा थोरले माधवराव पेशवे यांनी बांधला, तसंच सभामंडप इंदोरचे सरदार किबे यांनी बांधला. पेशव्यांचे सरदार पवार आणि शिंदे यांनी ओवऱ्या बांधल्या. सभामंडपाचा जीर्णोद्धार जुन्या पद्धतीनंच करण्यात आला आहे. श्री गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आसन मांडी घातलेली आहे. रुंद कपाळ असलेली मूर्ती अत्यंत मोहक अशी आहे. मंदिर परिसरात एक विरगळ तसंच सतीचा हात असलेला दगड पाहता येतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला इथं खूप मोठा उत्सव साजरा होतो. हा गणपती नवसाला पावतोच अशी भक्तांची ठाम श्रद्धा असल्यामुळं नवस फेडण्यासाठी इथं भक्तांची सारखी वर्दळ असते. या देवस्थानाला मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, यशवंतराव चंद्रचूड यांची इनामे मिळाली. नंतरच्या काळात भोर संस्थानकडूनही मदत मिळत असे. छत्रपती श्री शाहू महाराज यांनीही एक सनद दिलेली आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी या मंदिराला गाव इनाम दिला होता. निजामी आमदानीत नामदेव बुवा तेली या व्यापारी व्यक्तीला गणेश कृपेचा साक्षात्कार झाल्याचे सांगितले जाते. नामदेव बुवांची समाधी इथं आहे. पूर्वीचे अत्यंत लहान असलेले रांजणगाव आता औद्योगिक क्षेत्र झाल्यामुळं भरभराटीस आले आहे. तर श्रोतेमित्र हो, रांजणगाव हे मुंबईपासून साधारणपणे 215 किलोमीटर आहे. जवळचं विमानतळ आहे पुणे आणि जवळचं रेल्वे स्थानक देखील आहे पुणे. तर असा हा रांजणगावचा श्री महागणपती. अगदी हमरस्त्यावर आहे, हायवेवर आहे, आणि त्यामुळं आपण कधीही पुण्याहून नगरला जाताना किंवा नगरहून पुण्याला जाताना या गणपतीचं अगदी सहजपणे दर्शन घेऊ शकता. तेव्हा मित्र हो, आपणही रांजणगावच्या श्री महागणपतीला अवश्य जा आणि दर्शनाचा लाभ घ्या. आता आपण ऐकूया एक छानसं भक्ती गीत.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मित्रांनो. आता आपण विदर्भातील अष्टविनायकांपैकी उर्वरित अष्टविनायक जे आहेत त्याविषयी माहिती ऐकूया. आता आठवा गणपती आहे सीताबर्डीचा गणेश, अष्टम विनायक. नागपूर शहरात सीताबर्डी नावाच्या दोन टेकड्या आहेत. त्यातील एक टेकडी भारताच्या संरक्षण खात्याकडे आहे. तिथं एक गणेशाचे स्थान आहे जे फौजी गणेशाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या टेकडीवरही श्री गणेशाचे स्थान आहे. येथेच 11व्या शतकातील शिलालेख सापडला. तरीसुद्धा विद्वानांच्या मते दुसऱ्या रघुजी भोसले यांच्या काळातील हे मंदिर असावे. पूर्वी तिथं घनदाट जंगल होतं. शुक्रवार तलावातून नावेत बसून राजे इथे दर्शनास येत असत. श्री श्रीपाद चितळे यांनी संशोधन करून हे गणेश स्थान 300 वर्षापूर्वींचे आहे असे प्रतिपादित केलं आहे. येथील श्री गणेश मूर्तीचे गंडस्थळ विशाल आहे. भालीचंद्र, लांब सोंड, सुपासारखे कान असून किंचित रौद्र दृष्टी असलेले नेत्र आहेत. इतर गणेश मूर्तीप्रमाणे शेंद्राचा लेप दिल्यानं मूर्तीचे हात व त्यातील आयुधे स्पष्टपणे दिसत नाहीत. तिथंच बाजूला तळघरात जाण्याचा जिना असून तिथे काळभैरवाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. शहरात असल्यानं हे देवस्थान समृद्ध आहे. वाचक गणेश भक्तांनी विदर्भातील या अष्टविनायकांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. ज्यांच्या मनोकामना पूर्ण हो, कार्यसिद्धीस जाओ ही या विनायकांच्या चरणी नतमस्तक होऊन लेखकांनी स्वतः प्रार्थना केलेली आहे. श्रोते मित्र हो, अष्टविनायकाचे हे विविध माहितीपर लेख आपल्याला उपलब्ध झाले तू सुखकर्ता या पुस्तकातून, ज्याचे संपादक आहेत बबनराव किसनराव पाटील, प्रकाशक आहेत डॉक्टर सौ नंदिता बबनराव पाटील आणि प्रकाशन आहे वास्तुरहस्य प्रकाशन. त्याचबरोबर या लेखनासाठी डॉक्टर चंद्रगुप्त वर्णेकर, श्रीपाद चितळे यांचे पण आभार.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: हॅलो नगरकर, मी अक्षय देशपांडे आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तर मित्र हो, आता आपण महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यावरील गणेशाविषयी माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा या किल्ल्यातल्या गणेशाविषयी आपण मागच्या सेगमेंटमध्ये माहिती ऐकली. आता आपण ऐकूया इतर गडांवरील गड गणेश कोणकोणते आहेत. तर पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाटातील मल्हारगडाच्या म्हणजे सोनोरी किल्ला पायथ्याशी असलेल्या सोनोरी या मराठी थोपखान्याचे श्री भिवराव पानसे यांच्या गावात फलटणजवळच्या वारूगडावर जुन्नर तालुक्यातील पर्वतगडावर म्हणजेच हडसर लवासा या नवनिर्मित वादग्रस्त गिरीस्थानकाशेजारच्या कोरीगडच्या वाटेवरील लेण्यात भोरजवळच्या रोहिडा किल्ल्यावर विचित्रगडावर अलिबागजवळील थळ वायशेतजवळील खांदेरी आता नामकरण झाले कान्होजी आंग्रे द्वीप या जलदुर्गावर पुण्याजवळील सिंहगडाकडे जाणाऱ्या घाट वाटेवर प्रतापगडावरील श्री शिवभवानी मंदिरात चावंडगडाच्या म्हणजे जुंड किंवा प्रसन्नगड महादारावरील गणेशपट्टीत रोह्याजवळच्या अवचितगडाच्या वाटेवर अशा इतरही अनेक गड किल्ल्यांच्या भेटीत अनायास श्री गणेशाचे दर्शन घडत असते. किल्ला महाराष्ट्रातला कुठलाही असो, त्या ठिकाणी छोटी मोठी का होईना गणेशाची मूर्ती ही स्थापित केलेली आपल्याला लक्षात येते. तेव्हा मित्र हो, आता हे गड किल्ल्यावरचे गणपती आपण ऐकले आहेत. आता घेऊया आपण म्युझिक.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक. म्युझिकल ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेव्हा मित्र हो, आता आपण आडवाटेवरील कोणकोणते गणेश आहेत, गणपती मंदिरं आहेत, तर हा आहे भोरगिरीचा गणपती. डोंगरदऱ्या, कडेकपारी आणि गडकिल्ले यांनी आपला सह्याद्री सजला आहे. सह्याद्रीच्या कुशीत केलेली भ्रमंती मनाला ताजेतवाने तर करतेच, पण त्याचबरोबर अनेक आश्चर्यकारक आणि आगळ्या वेगळ्या गोष्टींचे दर्शन घडवते. नेहमीच्या रुळलेल्या वाटा सोडून थोडं आडमार्गाला वेगळ्या वाटेने चालू लागलो की काही गमतीशीर गोष्टी आपल्यासमोर येतात. भोरगिरी भीमाशंकर या पदभ्रमण मार्गावरचे सुरुवातीचे नाव आहे भोरगिरी. राजगुरुनगरवरून वाडा टोकावडे मार्गे जाणारा रस्ता भोरगिरी गावी संपतो. हे अगदी छोटंसं टुमदार गाव आहे. पुण्यापासून जेमतेम 80 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावामागे भोरगिरीचा किल्ला उभा आहे. किल्ल्याच्या पोटात गुहा खोदलेल्या आहेत. इथे भीमेच्या काठावर कोटेश्वर मंदिर आहे. या कोटेश्वर मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगतात की देवांनी इथं असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केलं होतं, त्यामुळं हा डोह पवित्र झाला असून आजही उत्सवाच्या काळात इथले स्थानिक इथं असलेल्या डोहात स्नान करतात. झंज राजानं जी 12 शिवालये बांधली त्यात या कोटेश्वर मंदिराचाही समावेश आहे असं मानलं जातं. कोटेश्वर मंदिरात शिवपिंडी तर आहेच, पण गाभाऱ्याच्या बाहेर एक गणपतीचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. जेमतेम 1.5 फूट उंची असलेल्या गणेशाची वेशभूषा आकर्षक आहे. मुली ज्याप्रमाणे स्कर्ट नेसतात तशीच रचना त्यांच्या वस्त्राची दिसते. ही वेशभूषा पाश्चात्य वाटते. तुंदील तनू असलेला हा गणेश उभा आहे. तो चतुर्भुज असून त्याच्या वरच्या उजव्या हातामध्ये परशू दिसतो, तर वरच्या डाव्या हातामध्ये बहुधा एखादे फळ असावे, कारण गणपतीची सोंड त्या फळावर टेकलेली आहे. छोटेखानी असलेली ही गणेशमूर्ती त्याच्या वस्त्रांमुळं निश्चितच वेगळी झालेली आहे. भोरगिरी किल्ला छोटेखानी आहे. हिरवा कंस निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवायचं असेल तर पावसाळ्यात भोरगिरीला अवश्य यावं. मुंबईपासून साधारण 240 किलोमीटर अंतरावर आहे. जवळचं रेल्वे स्थानक आहे पुणे आणि जवळचं बसस्थानक आहे राजगुरुनगर. तेव्हा आपणही भोरगिरीच्या गणपतीला अवश्य भेट द्या आणि त्याचं भक्तिभावानं दर्शन घ्या. आता आपण घेऊया म्युझिकल भक्तिमय.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: वेलकम बैक श्रोते मित्र हो, नृत्य कलेतील श्री गणेशाचे स्थान या विषयी आता आपण माहिती पुढे काय आहे ते ऐकूया। दोन्ही हातांनी जेव्हा कपित्थ हस्त वक्षस्थळावर ठेवलेले असतील तेव्हा तो गणपती हस्त म्हटला जातो। नाट्यशास्त्रात करिहस्त नावाच्या हस्तक्रियेत असाच कलात्मक विचार पाहायला मिळतो, ज्यामध्ये हत्तीच्या सोंडेप्रमाणे अत्यंत लवचिक अशी हस्तक्रिया जी कुठेही फिरवता येते ती अपेक्षित आहे। ही हालचाल नाजूक असणे आवश्यक आहे। या हस्तक्रियेच्या सहाय्याने कलाकार श्री गणेशाच्या मुद्रा विविध पद्धतीने दाखवू शकतो। नर्तनशास्त्रात म्हणजे नृत्यशास्त्रात उद्धृत हस्तमुद्रेबरोबरच मूषक हस्ताचा देखील वापर केला जातो। दोलापाद, गजगती, मोटित मंडल इत्यादी प्रयोग तसेच शकटास्य, गजक्रीडित, लोलित यासारख्या कर्णांचे संचलन केले जाते। सर्व भारतीय भाषांचे उगमस्थान संस्कृत भाषा आहे, त्यामुळं कुठल्याही शास्त्रीय नृत्यात गणेश वंदना व स्तुती असलेल्या अनेकविध श्लोकांवर भावप्रस्तुती केली जाते। आपल्या अभिनय दर्पणमध्ये आचार्य नंदिकेश्वरांनी सांगितलं आहे की नृत्याची सुरुवात श्री गणेश वंदनेनं केली जावी, जो मुरज म्हणजे मृदंग आणि आकाशाचा देव आहे। त्यानंतर मग धरतीची देखील प्रार्थना करावी, यालाच मंगलाचरण असं म्हणतात। विघ्नेशम मूरजाधीपम च गगनम स्तुत्वा महिम प्रार्थयेत। अभिनय दर्पण या पुस्तकात हे उक्ती आहे। नर्तक एखाद्या श्लोक रचनेतील अर्थ समजून घेऊन त्यानुसार त्याचा अर्थ दशकांपर्यंत पोहोचवतो, म्हणजे बघणाऱ्यापर्यंत पोहोचवतो। तो वेगवेगळ्या मुद्रांच्या सहाय्यानं गणेश रूप अभिव्यक्त करतो। जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या अनेक गणेश स्तुतीपर श्लोकांमधून श्री गणेशाचे सुंदर वर्णन पाहायला मिळते। उदाहरणार्थ, गलद्धान गंडनम मिलद्भृतंग खंडनम चलच्चारुशुंड जगत्राणशौंडम लसद्दंक कांडम विपद्दभंग खंडम शिवप्रेम पिंडम भजेव क्रतुंडम। म्हणजे गंडस्थळातून स्रवणाऱ्या दानोदकाच्या सुगंधाने आकृष्ट झालेल्या भुंग्यांचा समुदाय ज्याच्या गंडस्थळाभोवती गुंजारव करीत आहे, ज्याच्या सोंडेची हालचाल सुंदर मनोहर आहे, जो सृष्टीचे रक्षण करण्यात निष्णात आहे, ज्याचा एक सुळा शोभून दिसत आहे, जो विघ्नांचा नाश करण्यास समर्थ आहे, ज्याच्या रूपात शिवांचे मूर्तिमंत प्रेमच जणू साकारले आहे, अशा त्या वक्रतुंड दुष्टांचे निर्दालन करणाऱ्या श्री गणेशास मी अनन्य भावे भजतो।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुरु स्वर्गीय पंडित मोहनराव कल्याणपूरकर गणेश वंदनेबद्दल सांगतात, कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात विघ्न आणि संकटाचे हरण करणाऱ्या भगवान श्री गणेशाच्या ओम श्री गणेशाय नमः या मंत्रस्मरणाने करण्याची परंपरा युगानुयुगे चालत आली आहे. त्याच नियमानं नृत्य प्रकाराचीही सुरुवात गणेश वंदनेनंच केली जावी. संस्कृत रचनांच्या आधारे जसे श्री गणेशाचे रूपवर्णन नृत्यातून साकारले जाते, तसेच ध्रुपद या पुरातन ठेवा असलेल्या गीत प्रकाराच्या आधारेही श्री गणेशाचे वर्णन साकारले जाते. मित्रहो, ध्रुपदाचे वैशिष्ट्य म्हणजे अस्थायी अंतर्यानंतर त्या काव्याची प्रस्तुती दिडी, तिगुण, चौगुण इत्यादी लय प्रकारातून दाखवली जाते आणि हे नृत्य सादर करताना कलाकाराची खरी कसोटी असते. केवळ मनोरंजन हा ध्रुपदाचा हेतू नसून श्रोत्यांच्या मनात शांती, तुष्टी आणि तल्लीनता निर्माण करणे हा मुख्य हेतू असतो. ध्रुपद रचनेतील श्री गणेशाच्या स्तुतीचे एक उदाहरण म्हणजे जय गणेश वक्रतुंड, जय गणेश वक्रतुंड, महाकाय ज्ञानपुंज एकदंत कृपावंत रिद्धिसिद्धिनाथा, मोदकप्रिय मुदमंगल कर्णशर दुःखदलन, नुपुर सननन मृदंग घननन नाचत थैया ताथा, देवनके देव देव ब्रह्म रुद्र करत सेव, गावे गुण शारद शेष भगत पचल दाता, बीनत कर कर जोड़ी राखो अब लाज मोरी, शरणागत नाथ तोरी भवसागर माता. आज भारतीय शैलीच्या सर्व नृत्य प्रकारांमध्ये श्री गणेशावर नृत्य रचना सादर केल्या जातात, परंतु कथ्थक नृत्य शैलीत त्याचे सादरीकरण अधिक प्रमाणात पाहावयास मिळते. कथक करेसो कथक कहावे, देवादिकांच्या कथा सांगता सांगता कथक नृत्याचा जन्म झाला. या नृत्य प्रस्तुतीमध्ये भावअंग व ताल अंग असे दोन भाग असतात. भावअंगात स्तुती, श्लोक प्रस्तुती, ध्रुपद, ठुमरी, होरी असे प्रकार सादर केले जातात, तर ताल अंगात तीन ताल, झपताल, धमार गणेश अशी विविध तालांची प्रस्तुती असते, ज्यात पारंपरिक पद्धतीनं नृत्य सादर केले जाते. 21 मात्रांचा गणेश ताल हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता घेऊया आपण म्युझिकल ब्रेक.

दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक श्रोते मित्र हो, श्री गणेशाबद्दल आपण खूप माहिती ऐकली, त्यातले त्यात अष्टविनायकांबद्दल माहिती ऐकली. तर आता आपण आज ज्या महान समाजसुधारकाचा जन्मदिन आहे त्यांच्याविषयी माहिती आपण आता ऐकूया. कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ. सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते. 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, जे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात आहे. भाऊराव पाटील हे जन्मानं जैन होते, मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहुजन समाजाला ते आपले वाटले. पाटील हे आडनाव पद भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत. ते सर्वजण स्वतःच्या हातानं सामुदायिकरित्या स्वयंपाक करत आणि एकत्र जेवण करत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिलं. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षण यात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना कर्मवीर म्हणजेच कृतींचा राजा ही उपाधी देऊन सन्मानित केलं. भारत सरकारनं 1959 पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि 1988 त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊराव पाटील यांचा सन्मान केला. तसंच प्रबोधनकार ठाकरे व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मैत्रीचे सलोख्याचे संबंध होते. याचा उल्लेख प्रबोधनकार ठाकरे यांनी स्वतः माझी जीवनगाथा या पुस्तकामध्ये दिलेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील, आईचे नाव गंगाबाई होते. मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबद्री. कर्मवीर यांचे पूर्वज नशीब आजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जिल्हा सांगली इथं स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली, त्यामुळं त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले नावाचा तालुका, या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेसे गाव आहे. या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी आश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच ललिता पंचमी या दिवशी कर्मवीरांचा जन्म झाला.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

त्यांचे बालपण कुंभोज या गावी झाले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणांची शिवाशिवही चालत नसे एवढं हे कर्मठ घराणं होतं. पण असं असलं तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्याच खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिलं जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावात झाला. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासूनच बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते. कर्मवीरांच्या गावी कुंभोजमध्ये सत्याप्पाचे बंड हे प्रकरण खूप गाजलं होतं. कुंपणाच्या काट्या तोडणाऱ्या एका दलित गरोदरबाईला एका माणसाने जनावरासारखे मारले. सत्याप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला. रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केलं व तो फरार झाला. तो कर्मवीर अण्णाच्या आजोबाच्या उसाच्या फळ्यात लपून बसला. छोट्या भाऊरावांना तो अंगाखांद्यावर खेळवी. तो कर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे. बंडखोरी अन्यायाविरुद्ध चीड हे सद्गुण सत्याप्पाकडून कर्मवीरांना मिळाले. त्यांच्या बालपणी सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता येत नसे. इतरांकडून मागून पाणी घ्यावे लागे. पाण्यासाठी तासन तास विनवणी करावी लागे. एकदा ते दृश्य पाहून अण्णांचे हृदय पिळवटून निघाले. पण कर्मवीरांनी रहाट मोडून आडात टाकला. कर्मवीरांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले. विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रजीचे शिक्षण झाले. तिथं पुढील शिक्षणाची सोय नसल्यानं कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले. कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहू दलितांना महाराज होते. भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता. त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला. सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. 1932 महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ युनियन बोर्डिंगची स्थापना भाऊरावांनी पुणे इथं केली. हे ऐक्य व्हावे याविषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. 1935 महात्मा फुले अध्यापक विद्यालय त्यांनी सुरू केलं. यामागं त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे, त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होतं. एकदा कर्मवीर सुट्टीत इस्लामपूरला आले. त्यावेळी कर्मवीरांचे आई वडील तिथे राहत होते. रिकाम्या वेळेत कर्मवीर शाळेकडे गेले. पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता. सर्व मुलं वर्गात बसलेली होती आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता. गुरुजींना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्यानं बाहेर बसवल्याचं कर्मवीरांना समजलं. ते त्या मुलाला घरी घेऊन आले. घरात स्वतःजवळ बसूनच जेवू घातलं. नंतर कोल्हापूरला नेऊन मिस क्लार्क हॉस्टेलला दाखल केलं. तो पुढं तो विधिमंडळाचा सभासद झाला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या मूक नायक वर्तमानपत्राचा काही दिवस ते संपादक होते. इतर जातीचा मुलगा घरात आणल्यानं कर्मवीरांच्या आईनं त्यांना फुकणीनं मारलं. फुंकणीचा मार वाया गेला नाही. पुढं कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाला समतेची गोड फळे मिळाली. कर्मवीर अण्णा हायस्कूलला असताना पण त्यांना रस नव्हता. पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवान मास्तर भाऊसाहेब कुदळे नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दूधगावात दूधगाव शिक्षण मंडळ स्थापन केलं. याच संस्थेमार्फत सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केलं. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केलं. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.
भाऊराव हे समाजसुधारक व शिक्षण प्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाचे दारे घेऊन जाण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी कमवा व शिका ही योजना केली. महाराष्ट्रात 4 जिल्ह्यात आणि कर्नाटक राज्यात मिळून 675 शाखा आहेत. त्यामध्ये 20 पूर्व माध्यमिक, 27 प्राथमिक, 438 माध्यमिक, 8 आश्रमशाळा, 8 अध्यापक विद्यालय, 2 ITI आणि 41 महाविद्यालयांचा समावेश आहे. अशा या शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी केली. तेव्हा आता आपण आणखीन एक माहिती ऐकूया, पण आता घेऊया.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

वेलकम बॅक. तर श्रोते मित्र हो, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी आता आपण माहिती ऐकूया. दिनांक 4 ऑक्टोबर इ.स. 1919 रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांनी रयत शिक्षण संस्थेला 1,11,111 रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा इथं नेण्यात आलं. श्रोते मित्र हो, या संस्थेची उद्दिष्ट आपण जर ऐकली तर आपल्याला बिन लक्षात येईल. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे, मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे, निरनिराळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांमध्ये प्रेमभाव निर्माण करणे, अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे, संघ शक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे, सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे, बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे, ही उद्दिष्टे साध्य त्यांची जी शिक्षणाची उद्दिष्ट होती ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता, बंधुता, श्रम प्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठं वसतिगृह स्थापन केलं. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नी स्वतःचं मंगळसूत्र आणि दागिनेही विकावे लागले, हे तर आपल्याला माहितीच असेल. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. 25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधीजींच्या हस्ते या वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नामकरण केले. महात्मा गांधींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक 500 रुपयांची मदत सुरू केली. 1935 रयत शिक्षण संस्थेची नोंदणी झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी सिल्वर ज्युबली ट्रेनिंग कॉलेज सुरू केलं. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना साताऱ्यात हायस्कूल काढण्यासाठी 4,000 रुपये दिले आणि बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास 60 वर्ष झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिलं. त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले कमवा आणि शिका या पद्धतीने चालणारे पहिले फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल सातारा इथं सुरू केलं. त्याला नाव दिलं महाराजा सयाजीराव हायस्कूल. त्यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. 1947 साली भाऊराव पाटलांनी सातारा छत्रपती शिवाजी कॉलेजची तर 1954 कराड इथं सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय आणि 1955 सातारा इथं मौलाना आझाद नावानं आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केलं. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या आणि वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला तर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरु मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केलं. प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षण या सूत्रांचा त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. महाराष्ट्राच्या जनतेनं भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केलं. तसंच भारतीय केंद्र शासनानं पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवलं. पुणे विद्यापीठानं त्यांचा 1959 सन्माननीय डी लिट ही पदवी दिली होती. रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाज सुधारण्याचं, चांगले नागरिक घडवण्याचं कार्य सुरू आहे. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत 9 मे 1959 रोजी मालवली. आज त्यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन करूया
आणि या शोमध्ये आता आपण इथंच थांबूया. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अहिल्यानगरच्या तमाम श्रोत्यांची तुमची लाडकी आर जे कोमल आहे तुमच्या सोबत, आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ संध्याकाळ। काय मग मंडळी, कसे आहात? एकदम मस्त असाल ना? दिवसभराचा थकवा बाजूला ठेवा, कारण तुमची संध्याकाळ रंगवायला मी आली आहे आपला सांज रंग या शो मध्ये। चला तर मग सुरुवात करूया एका सुंदर अशा मोटिवेशनल शायरीनं। हार के बैठना मेरी फितरत नहीं है, आह हार के बैठना मेरी फितरत नहीं, मुश्किलों से डरना मेरी आदत नहीं। हार के बैठना मेरी फितरत नहीं, मुश्किलों से डरना मेरी आदत नहीं। आज रास्ते कठिन है तो क्या हुआ, आज रास्ते कठिन है तो क्या हुआ, कल मंजिल मेरी होगी, क्योंकि खुद पर भरोसा करना मैंने कभी छोड़ा ही नहीं। क्या बात है! म्हणजे आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका। आजचा दिवस मनासारखा गेला नसेल तर उद्याची सुरुवात नव्या आशेने करा, कारण तुमची मेहनत आणि तुमची जिद्दच तुमची खरी ओळख आहे। आणि म्हणजे अशाच गप्पासोबत आपण पुढे जाऊयात, याच मोटिवेशनल शायरीसोबत आपण आपल्या शो मध्ये पुढे जाऊयात, छान छान गाणी एन्जॉय करूया। त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

संध्याकाळचे 4:12 झालेत आणि सांज रंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मैत्रिणींना आता सण उत्सव आहेत किंवा गणपती बाप्पा आलेले आहेत आणि या दिवसांमध्ये ना पारंपरिक पोशाखासोबत योग्य कानातले घातले की संपूर्ण लुक खुलून दिसतो. यंदा मोठा आणि उठावदार कानातल्यांपासून अगदी नाजूक डिझाईन्स पर्यंत अनेक प्रकारात बाजारात आलेले आहेत बरं का. आणि मोठे झुमके साडी नऊवारी किंवा पारंपरिक पोशाखावर खूप सुंदर दिसतात, विशेषतः मोती किंवा कुंदन काम असलेले जे झुमके आहेत ना ते सणासुदीच्या लुकला शोभून दिसतात. चांदबाली जी आहे ते कानातलं जे आहे ते देखील सध्या पुन्हा ट्रेंडिंगमध्ये आपल्याला दिसतंय. आणि गोल आकार आणि नाजूक नक्षीकाम असलेल्या चांदबाली साध्या साडीवरही उठून दिसतात. तसंच मोत्यांचे कानातले पारंपरिक आणि मोहक लुक देतात. एकाच मोठ्या मोत्याचा साधा प्रकार किंवा मोत्यांची लटकन असलेलं कानातलं गणपतीच्या दिवसांसाठी किंवा इतरही फेस्टिवल्सला तुम्ही कॅरी करू शकताय. तसंच ऑक्साईड जे आहेत ते कानातले देखील थोडा वेगळा आणि आकर्षक लुक देतात. लांब लटकन असलेले कानातले देखील सध्या आपल्या तरुणींमध्ये लोकप्रिय झालेले आहेत. तसंच फुलांच्या आकाराचे कानातले गणपतीच्या सणासाठी अगदी सूट होतात. मोगरा किंवा इतर फुलांच्या गजऱ्यासोबतच फुलांचं जर डिझाईन असलेलं कानातलं तुम्ही वेअर कराल तर खूप छान वाटतं. कुंदन किंवा रंगीत खड्यांचे कानातले देखील खूप सुंदर दिसतात. तर असेच जे प्रकार आहेत ना काही ते तुमच्याकडे असायलाच हवेत, कारण आता फेस्टिवल सीजन आहे आणि या सीजनमध्ये वेगवेगळे कानातले आपण घालणार आहोत. त्यामुळे हे सगळे कानातल्याचे प्रकार तुमच्याजवळ ठेवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

ज्यांचा ज्यांचा साखरपुडा झाला, ज्यांचा ज्यांचा आता लग्नाचा विचार चालू आहे, त्यांच्यासाठी हे खास गाणं होतं. संध्याकाळचे 4:27 झाले आहेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमला आहे तुमच्यासोबत. बऱ्याच जणांचे आता विचार असतील दिवाळीनंतर लग्न करायचंय, सो त्या सगळ्यांसाठीच हे गाणं होतं की चल उडवून टाकूया बार. तर मंडई, खरं म्हणजे आता ना सध्या गणपती बाप्पा आलेत आणि तेव्हाही गाजावाजा चालूच आहे, पण ना आपण सगळे वाट पाहत होतो ती म्हणजे पावसाची. आणि कधी येतो येणार आहे बाबा असं म्हणता म्हणता काल बऱ्यापैकी आपल्या अहिल्यानगरमध्ये पाऊस झालाय आणि सगळीकडे त्यामुळे देखील आनंद दिसून येतोय, कारण दुष्काळ जाहीर करण्यात आला होता पण आता पावसाची कुठेतरी चाहूल आली हे खरंच मनाला छान वाटतंय, आनंद देत आहे. आणि म्हणजे आपल्या इकडे ना भारतीय हवामान विभागानं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात 22 आणि 23 म्हणजे आज आणि उद्या देखील वादळी वाऱ्यासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केलाय आणि त्यानुसार प्रशासनानं 2 दिवस जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे पाऊस तर येणार आहे, पण माझ्या मित्रमैत्रिणींना मला सगळ्यांनाच एका गोष्टीचं दुःख झालेलं आहे की पाऊस येणार म्हणजे आम्हाला आता गणपती बाप्पांना बघायला किंवा मग देखावे जे आहेत आपल्या नगरमध्ये ते बघायला जाता येणार नाही. हो ना, सगळ्यांना हेच वाटतंय की नाही? मला आणि माझ्या मैत्रिणींना देखील हेच वाटतंय. पण एक खरं सांगू का, पावसात फिरायला जी मजा येणार आहे ना ती नाही येणार, आणि मी तर पावसात फिरणार आहे बाबा, बाकीच्यांचं नाही माहिती, कारण ती मजाच वेगळी आहे. पण हो, मी म्हटले म्हणून लगेच फिरायला जायचं नाही, ज्यांना सहन होत नाहीये त्यांनी जायचं नाही. सर्दी खोकला थंडी ताप घेऊन बसायचं नाहीये, घरून तुम्ही बाप्पांचं दर्शन घेऊ शकता आणि जवळचे जवळचे जे देखावे आहेत ते पाहू शकता. आणि आत्ता सध्या इंस्टाग्रामवर तर आपण पाहतोच आहोत छोटे छोटे शॉर्ट्स येतात की छान छान देखावे आहेत. सो तुम्ही कोणता देखावा पाहिला, कोणता आवडला नक्की कळवा. 90113390 या संपर्क क्रमांकावर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी.

0: शक्कल सारी लढ़वीन
1: हाय का
0: शक्कल सारी लढ़वीन मिला खूब

0: नमस्कार नगरकर, मी अमिता बेहरे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संध्याकाळचे 4:46 झालेत आणि सांज रंगामध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आपल्या राज्यातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना संबंधी सुलभ आणि जलद गतीनं निर्णय व्हावेत यासाठी ना मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय आणि महसूल मंत्री या उपसमितीचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत आणि यासंबंधी वेळोवेळी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांचा अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. 1-2 दिवसात यासंबंधीची अधिसूचना काढण्यात येईल. लवकरच मंत्री थेट बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे आपला राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय झालाय की दुष्काळासंबंधी आता उपसमिती म्हणजे मंत्रिमंडळ उपसमिती करण्यात आलेली आहे. पण आपणही आपल्या लेवलला काम करणं खूप गरजेचं आहे. दुष्काळ आहे म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुद्धा आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी कमतरता पडणार आहे. अजून देखील आपल्या इकडे बऱ्याच ठिकाणी टँकर मागवावे लागतात आणि आपल्याकडे ज्यांच्याकडे रेग्युलर पाणी येतं ते काय करतंय हो, ते छान पाण्यानं म्हणजे पाणी जेव्हा येतं तेव्हा गाड्या धुतंय, घर आपल्या दारामध्ये पाणी शिंपडतंय असे, किंवा पाण्याच्या नळाखाली नळ सोडून धुणं भांडी करतात, हे चुकीचं आहे. जेवढं पाणी वाचवता येईल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

क्या बात आहे, अतिशय मस्त. हे माझं सगळ्यात जास्त आवडतं गाणं आहे, मराठी गाणं. सो हे आपण एन्जॉय केलेलं आहे आणि नक्कीच तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आवडतही असेल. आणि जर हे नसेल आवडत तर तुमचं कोणतं आवडतं मराठी गाणं आहे नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आणि काही गाण्यांमध्ये वाईब्स असतात ते मला या गाण्यांमध्ये मिळतात. जेव्हाही हे गाणं लागतं तेव्हा मला मी स्वतःला आवरू शकत नाही, मी डान्स करायला सुरू होते. आणि पाहिजे माणसाचं असं काहीतरी आवड की ज्यामध्ये माणूस सगळं विसरून फक्त त्याच ओघामध्ये वाहून जाईल. कधी कधी काही ओघ जे असतात ना ते महत्वाचे असतात आनंदी होण्यासाठी. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, आपल्या इकडे ना बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र गेल्या 6 तासांत 8 किलोमीटर प्रतिसाद वेगानं पश्चिमेकडे सरकलंय बरं का. आणि हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 12 तासात या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढू शकते असं सांगितलेलं आहे. आणि तीव्रता जसं मी सांगितलं आणखी वाढून त्याचं तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात देखील रूपांतर होऊन मुसळधार पावसाची शक्यता आहे. हे वादळ 23 सप्टेंबर 2026 रात्री विशाखापट्टणम आणि गोपाळपूर दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाची किनारपट्टी ओलांडण्याची दाट शक्यता आहे. याचा आपल्या महाराष्ट्राला थेट फटका बसणार नाहीये, पण तरीही वादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस महत्वाचाच आहे. आपल्याकडे दुष्काळ परिस्थिती निर्माण होतीये, पाऊस येणार आहे, पण त्याचबरोबर स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. काम नसेल तर बाहेर पडू नका. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकित राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: हॅलो, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आयुष्य आहे ना जे आपण म्हणतो की खूप खडतर असतं, आणि आयुष्य म्हणजे एक जंग आहे असं आपण बऱ्यापैकी म्हणतो. पण ना, आयुष्य जंग कधी होतं माहिती आहे का? आपण जेव्हा अपेक्षा ठेवतो. म्हणजे आपण ना प्रत्येक गोष्टीकडून अपेक्षा ठेवलेल्या आहेत. प्रत्येक म्हणजे प्रत्येक, साधं आपण जेव्हा आपण एखादं काम करतो किंवा ऑफिस असेल ना, तर ऑफिसकडून आपल्याला सॅलरी मिळते, पण आपण अपेक्षा ठेवलेली आहे ती सॅलरी काही वर्षात एवढी होईल, किंवा ऑफिसमध्ये एखादं काम चालू आहे ते काम झालं की माझं काम होईल, ही पण अपेक्षाच झाली एका प्रकारची. सो आपण ना प्रत्येक गोष्टीत अपेक्षा ठेवतो, आणि जेव्हा जेव्हा अपेक्षा भंग होतो मग तेव्हा आपण संपलो, मग आपल्याला यायला लागतं टेन्शन, डिप्रेशन आणि अजून बरंच काही काही त्रास आपल्याला होतो, कारण आपण एक ओव्हर थिंकर पण आहोत. अपेक्षा ठेवतो, पहिली चूक. दुसरी चूक म्हणजे ओव्हर थिंकर आहोत. आणि तिसरी चूक सांगू का अजून एक, की आपण कधीच कोणत्याच गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह विचार करू शकत नाहीत. मी माझ्यावरून सांगते, कितीही काही खूप मोठी गोष्ट जरी घडली ना आपल्या आयुष्यात, तरी पण आपण त्याच्याबद्दल ना नेगेटिव्ह विचार करतो, आणि खूप छोटी गोष्ट घडली ना आपल्या आयुष्यात तरी पण आपण त्याबद्दल नेगेटिव्हच विचार करतो, पॉझिटिव्ह राहतच नाहीत. सो या तीन चार गोष्टी ज्या आहेत ना, त्या जर तुम्ही रोज लक्षात ठेवल्या ना, खरं सांगते, खूप गोष्टींना सोप्या होऊन जातील. पहिली तर अपेक्षा ठेवू नका, कोणाकडूनच अपेक्षा ठेवू नका, मी तर म्हणेल स्वतःकडून पण ठेवू नका. सेकंड थिंग, अपेक्षा ठेवू नका, प्रयत्न करत राहा. दुसरी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह राहा, खूप महत्त्वाचं आहे पॉझिटिव्ह राहणं, कारण पॉझिटिव्ह राहिलो तर सगळं चांगलं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ओव्हर थिंक कमी करा. हा हे होईल, मग याच्यानंतर ते होईल, त्याच्यानंतर ते होईल, कशाला पाहिजे एवढं सगळं? आत्ता जे होईल त्याकडे लक्ष द्या ना, आत्ता चांगलं कसं होईल याकडे लक्ष द्या. सो या तीन चार गोष्टी सोडल्या तर आयुष्य जंग नाहीये, आयुष्य खूप सुंदर आहे, तुम्हाला जगायला मजा येणार आहे. सो या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आता ऐकूयात छान छान गाणी, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

सकाळचे 5:11 झालेत आणि सांज रंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात ना मोठ्या कालावधीनंतर काल पाऊस आलेला आहे आणि पावसानं चांगलीच हजेरी लावली. काल असं वाटलं नव्हतं पाऊस येईल, पण आलाय. आणि आपल्या जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी बरसल्या, त्यामुळं खरीपाच्या पिकांना जीवनदान मिळाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये दिसतीये. मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. आपल्या अहिल्यानगरमध्ये ना 14.4 मिलीमीटरमध्ये पाऊस पडलेला आहे, तर पारनेरमध्ये 10.5, श्रीगोंदात 9.4, कर्जतमध्ये 21 एवढं आणि जामखेडमध्ये 18.9 मिलीमीटर, तर शेवगाव सगळ्यात कमी म्हणजे 0.2 मिलीमीटर, पाथर्डी 10.1, तसंच नेवासामध्ये 0.3, राहुरीमध्ये 3.3, संगमनेरमध्ये 8.8, अकोल्यामध्ये 11.1 आणि कोपरगाव श्रीरामपूर राहता इथे पाऊस झालेला नाहीये. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या इथे पाऊस पडलेला आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस कर्जतमध्ये झालेला आहे. अजूनही पावसाची गरज आहे बाप्पाकडे, म्हणजे बाप्पांनी आत्ता तर आपला ऐकलंय. बाप्पांना आपण म्हणालो होतो की बाप्पा पाऊस येऊ दे, तर बाप्पा ती काळजी घेतोय. तर अजूनही बाप्पाकडे एकच मागूयात की बाप्पा अजून पाऊस येऊ देत, महत्वाचं. आता वेळ झालीये मंडई एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

संध्याकाळचे 5:29 झालेले आहेत आणि सांज रंगामध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघानं 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदकावर नाव कोरलंय बरं का. भारत महिला क्रिकेट संघानं अंतिम सामन्यात श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा तब्बल 147 रनांनी पराभव करत सुवर्ण पदक पटकावलंय. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतानं प्रथम फलंदाजी म्हणजेच बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 216 रनांचा डोंगर उभा केला होता आणि प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव अवघ्या 69 रनांनी आटोपलाय. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघानं सुवर्ण पदक मिळवलंय बरं का. आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला त्यांनी नमवलेलं आहे. तर आपण जे म्हणतो ना, महिला कुठेच कमी नाही आहेत. तर या महिला अजून आपल्याला दाखवून देतात, ज्या ज्या स्पोर्ट्समध्ये आहेत किंवा इतर क्षेत्रात पण छान काम करतात ना, त्या सगळ्या महिला दाखवून देतात की नाही, खरंच महिला कुठेच कमी नाही आहेत, करून दाखवू शकतात. सो आपल्या महिलांनी करून दाखवलंय. तर महिला ज्या आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघ आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली एका छोट्या म्युझिकल ब्रेकची. ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुमच्या लहान
1: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही एकदा आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग मध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा गप्पा पण मारतो आहोत. खूप साऱ्या गप्पा आहेत. आणि मंडळी आता ना संध्याकाळची वेळ झाली आहे आणि म्हणजे आता 5:43 झालेत. म्हणजे आता पटापट आपण सगळे आवरणार आहोत कारण 7 नगर मधील जे देखावे आहेत जे आरस आहेत ते बघायला आपल्याला जायचं आणि त्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. सगळ्यांचीच लगबग चालू असेल पण पावसाची देखील लगभग चालू आहे बरं का. तोही येऊ शकतो. त्यामुळे जरी तुम्ही देखावे बघायला गेला तरी स्वतःची काळजी घ्या. त्यासोबतच इतरांची देखील काळजी घ्या. सर्दी खोकला यापासून दूर राहा कारण पावसात भिजलात की कोणाकोणाला हा त्रास होतो. मला तर होत नाही. ज्यांना होत नाही त्यांचं बेस्ट आहे पण ज्यांना होतो त्यांनी काळजी घ्या. आणि म्हणजे आपल्याकडे ना जपानमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या आपल्या भारतीय T20 संघानं विजयी सुरुवात केली आहे बरं का. आणि 5 ओव्हरमध्ये म्हणजेच या ओव्हरच्या सामन्यामध्ये भारतानं 32-4 धावा केल्या आहेत. म्हणजेच 32 run 4 out असे रन केलेले आहेत. आणि जपानचा जो संघ आहे त्यांनी 30 run करून 3 out झालेल्या आहेत. आणि मंडई भारतानं हा सामना जो आहे तो अवघ्या 20 धावांनी जिंकलेला आहे. तर मंडई अशा प्रकार म्हणजे अवघ्या 2 धावांनी जिंकलेला आहे. तर मंडई अशा प्रकारे भारतानं चांगलाच ऐतिहासिक विजय मिळवलाय असं म्हणता येईल. आणि मी बघा 2:20 म्हणते कारण लक्ष कुठे तर लक्ष लागलेलं आहे बाहेर देखाव्यांकडे गणपती बाप्पाकडे. सो जाता जाता आपण गणपती बाप्पाकडे म्हणजे आपण जाणारच आहोत. आणि आपला आता शो पण संपत आलेला आहे. वेळ संपत आलेली आहे पण बाप्पांना आठवण मात्र करूयात. गणपती बाप्पा मोरया. आणि आपण पुन्हा अशाच गप्पा मारणार आहोत बरं का. जाणार आहेत म्हणजे लगेचच जाऊ नका अजून गप्पा मारायच्या. त्यामुळे ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वाजे 5:52 झालेत आणि सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे याच्या आज ना आपल्या सांजरंग या शो मध्ये आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या, सुंदर गाणी ऐकली आहेत आणि अनेक छान विषयांवर चर्चा केली आहे. त्यात आजचा खास दिवस म्हणजे आज आहे जागतिक गेंडा दिवस. गेंडा हा आपल्या निसर्ग संपदेचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याचं संरक्षण करणं आणि वन्यजीवांबद्दल जागरूकता निर्माण करणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. चला तर मग निसर्ग आणि वन्यजीव जपण्याचा संदेश मनात ठेवूयात आणि आता म्हणजे याच्या सांजरंग शोचा निरोप घेण्याची वेळ आली बरं का. तुमची साथ, तुमचं प्रेम आणि आपल्या गप्पा असंच कायम राहू द्या. आता मी तुमची लाडकी मैत्रीण आज अलविदा बोलले तुम्हाला, पण उद्या संध्याकाळी ठीक 4 पुन्हा भेटूयात सांजरंग या शो मध्ये खूप साऱ्या गप्पांसोबत, सुंदर गाण्यांसोबत आणि तुमच्या लाडक्या आर जे कोमल सोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: किरण नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, आज आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आणि याच निमित्तानं प्राचार्य प्रमोद तोरणे आपल्या सोबत आहेत आणि आपण आज त्यांच्या सोबत भरपूर साऱ्या गप्पा मारत आहोत आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवन कसं होतं आणि त्यांच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी आपण आज या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम सर, तुमचं आपल्या रेडिओ नगर मध्ये खूप सारं स्वागत आहे। सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा।
3: नमस्कार। पंकफुट्या पाकरांसाठी पवित्र वटवृक्ष रोविला, जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या जयंती निमित्ताने मी सर्वात प्रथम विनम्र असं अभिवादन करतो। माझा मी परिचय सांगतो। मी तोरणे प्रमोद मच्छिंद्र, प्राचार्य श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदत्त शाह हायस्कूल व ज्युनियर आर्ट्स भिंगार या ठिकाणी मी प्राचार्य म्हणून काम करीत आहे। मी रयत शिक्षण संस्थेमध्ये 30 वर्षापासून अध्यापनाचं कार्य करत असून रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सातत्याने भाग घेत आहे। आमची रयत शिक्षण संस्था ही गुणवत्ता, संस्कार आणि शिस्त या तिन्ही घटकावर काम करीत आहे आणि अतिशय दर्जेदार काम आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये चाललेलं आहे आणि मी एक शिक्षक म्हणून, प्राचार्य म्हणून आणि रयत शिक्षण संस्थेचे घटक म्हणून आमच्या संस्थेचं कार्य समाजापुढे मांडणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे।
2: आता अनेकांना आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते, जशी मलाही आहे आणि अनेक लोकांना, म्हणजे सर्वांनाच याबाबत माहिती असणं गरजेचं सुद्धा आहे आजच्या पिढीला सुद्धा। तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरती आपण येऊयात, त्यांच्या बाबतीत अनेक गोष्टींवरती आपण चर्चा करूच या। तर त्यांचं बालपण कसं होतं?
3: कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म हा 22 सप्टेंबर 1887 कुंभोज या गावी त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचं आडनाव जे होतं, देसाई त्यांचं आडनाव होतं आणि त्यांचे कर्मवीरांचे पूर्वज जे आहे ते नशीब आजमण्यासाठी एतवडे बुद्रुक जिल्हा सांगली या ठिकाणी स्थिरावले आणि त्यांच्या घराण्यात पाटील की आली होती आणि पाटील की असल्यामुळे त्यांचं देसाई आडनाव जाऊन त्या ठिकाणी पाटील आडनाव असं झालं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले नावाचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये कुंभोज नावाचं गाव आहे। हे कुंभोज नावाचं गाव अतिशय निसर्ग संपन्न आहे आणि विशेष म्हणजे कुंभोज या गावामध्ये जैन तीर्थ क्षेत्र आहे। अतिशय मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये अतिशय भव्य असं जैनांचं तीर्थ क्षेत्र आहे आणि या गावामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म झाला। कर्मवीर भाऊराव पाटील हे चतुर्थ जैन या समाजातले आहेत आणि त्यांचं बालपण जे आहे ते बालपण अतिशय वेगळ्या स्वरूपाचं होतं कारण निसर्ग संपन्न अशा गावामध्ये त्यांचं बालपण गेलं। भाऊराव पाटील हे लहानपणी अतिशय गोंडस होते आणि दष्टपुष्ट होते आणि मनाला येईन तसं हुंदडणे, नदीत डुंबणे, सुरपारंब्या खेळणे आणि ते विशेष म्हणजे अतिशय पट्टीचे पोहणारे होते। त्यांना पोहायला आवडायचं, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी, लहान मुलांच्या मध्ये ज्या गोष्टी असतात त्या कर्मवीर भाऊराव पाटलामध्ये होत्या। बंडखोर स्वभाव त्यांचा आणि बेडवृत्ती होती। एकदा ते लहानपणी नदीमध्ये पोहत असताना त्या नदीमध्ये एक सुसर आली आणि ती सुसर पाहून बाकीची मुलं घाबरून गेली, परंतु भाऊराव पाटील हे न घाबरता जागेवरच उभे राहिले आणि लोक जागेवर उभं राहूनंतर मग ती लोक पळत आले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना तिथून ओढून नेलं आणि म्हणून त्यांच्यामध्ये एक गुण आपल्याला या ठिकाणी सांगण्यासारखं आहे की ते बेडर वृत्तीचे होते, अतिशय निर्भय वृत्तीचे होते आणि मित्रांना जमून ते बाहुबलीच्या डोंगरावर जात आणि त्याच्यामधून त्यांच्या नेतृत्वाचे गुण जे आहेत ते जोपासले गेले। अजून एक त्यांच्या लहानपणीची गोष्ट त्या ठिकाणी सांगितली, ते अतिशय रंजक गोष्ट आहे। जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील लहान होते तेव्हा तिथं एक सत्याप्पा भोसले नावाचा एक दरोडेखोर होता। तर ते दरोडेखोर म्हणजे तो रॉबिनहूड होता। रॉबिनहूड म्हणजे कसा की तो काय करायचा, श्रीमंतांचे घर लुटायचे आणि गरिबांना ते पैसे वाटून टाकायचा, सोनं वाटून टाकायचा, जे वेगवेगळ्या गोष्टी असतात ते वाटून टाकायचा। परंतु त्याची लोकप्रियता फार होती आणि एकदा काय झालं की एका अस्पृश्य महिलेला एका माणसाने काय केलं, ठार मारून टाकलं। परंतु मग या सत्याप्पा भोसलेला अतिशय राग आला आणि त्या रागाच्या भरात ज्या माणसाने त्या महिलेला मारलं होतं त्याला ठार मारलं। परंतु अजून एक गोष्ट अशी होती, ते सत्याप्पा भोसले हे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मामाचे दोस्त होते आणि मग ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आजोबाच्या उसात ते लपायचे। परंतु ते सत्ताप्यावर बसले अनेक दिवस पोलिसांच्या हातात लागले नाही. खूप दिवस ते पोलिस इंग्रज पोलीस असताना सुद्धा त्या सत्ताप्यावर बसले एक इंग्रज पोलिसांच्या हातात लागले नाही. आणि पण मग एकदा त्यांना पकडलं गेलं, पकडलं गेल्यानंतर त्यांच्यावर खटला चालला. खटला चालल्यानंतर मग एकदा काय झालं, त्यांना फाशी शिक्षा झाली. फाशी शिक्षा झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये नेत होते आणि त्यांना चालवलं होतं असं. मग त्या दरम्यान कर्मी भाऊराव पाटील आणि त्यांची भेट झाली.
4: अच्छा.
3: भेट झाल्यानंतर मग त्यांनी काय केलं की कर्मी भाऊराव पाटलांच्या पायामध्ये चपला होत्या. ते सत्याप बसले काय म्हणाले, कर्मीवीर भाऊराव पाटील मला तुझी चप्पल दे. ज्या माणसाला फाशी दिलेली त्या माणूस काय म्हणतो, कर्मीवीर भाऊराव पाटलाला तुझी चप्पल मला दे. मग कर्मी भाऊराव पाटलांनी स्वतःची चप्पल दिली. मग चप्पल का बरं पाहिजे तुला, तर तुझी आठवण मला राहावी म्हणून.
4: अच्छा.
3: आणि त्या माणसाला नंतर फाशी दिलं. तो जो सत्याबा जो भोसले होता हा समाज अतिशय लोकप्रिय होता आणि तो गरिबांची बाजू घेऊन गरिबांसाठी लढणारा एक व्यक्ती होता. आणि म्हणून कर्मी भाऊराव पाटलांचा हा एक गुण अतिशय महत्वाचा आहे. आणि कर्मी भाऊराव पाटील हे त्यांचं लहानपण जे आहे त्यांनी पाहिलं की समाजामध्ये खूप जातीभेद आहे, अस्पृश्यता आहे. त्या मागासवर्गीय लोकांना, अस्पृश्य लोकांना पाणी भरू देत नव्हते, पाण्यासाठी विनवणी करत होते. एकदा काय झालं, कर्मी भाऊराव पाटलांनी तो आडाचा जो राहट आहे तोच मोडून टाकला. म्हणजे त्यांना जातीभेद अतिशय अजिबात मान्य नव्हता. अजून एक गोष्ट त्यांची एक सांगण्यासारखी जातीभेदावरून, की त्यांनी ज्ञानदेव गोलप हा एक विद्यार्थी होता, तो अस्पृश्यच होता, परंतु त्याची श्रींची फार मैत्री होती. ते लहान असताना त्यांनी काय केलं, त्या ज्ञानदेव गोलपला घेऊन त्यांच्या घरी गेले. कर्मी भाऊ पाटील हे जैन होते आणि जैन असल्यामुळे त्यांची सोळेवेळ होता, अतिशय कडक अशी बंधनं होती, खूपच बंधनं होती. त्यांची आई वगैरे ते खूपच सोळेवेळात राहणारे होते. ते कोणाच्या घरी पाणी पित नव्हते, कोणाच्या इथे जात नव्हते, अजिबात नव्हतं जात नव्हते, म्हणजे असे जात नव्हते. परंतु मग या कर्मी भाऊ पाटलांनी काय केलं, आपल्याला त्या ज्ञानदेव गोलप नावाच्या मित्राला घरी आणले. घरी आणलं आणि डायरेक्ट म्हणे याला स्वयंपाकघरामध्ये जेऊन घाला. त्याच्या आईला म्हणलं ते डायरेक्ट स्वयंपाकघरात जीव घाला म्हणल्यानंतर. आता त्यांच्या आईने काय केलं, त्याला स्वयंपाकघरात जीव घातलं, मस्त जेवलं विरोधी त्यावेळेस किचनमध्ये जीव घातलं. परंतु मग जेव्हा तो बाहेर आले त्यांनी त्याला जात विचारली, त्यांनी सांगितलं मी असं असं जातीचा अस्पृश्य आहे. मग कर्मीवीर भाऊराव पाटलांनी त्यांच्या आईने खूप मारलं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की कर्मीवीर भाऊराव पाटील लहानपणापासून त्याची बंडखोर वृत्ती होती आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं ही त्यांची धारणा होती.
4: नक्कीच. म्हणजे लहानपणापासूनच असं दिसून येते की त्यांच्या मनामध्ये किती आत्मीयता होती सर्वांबाबतीत, सर्वांप्रती प्रेम वगैरे. तर याच बाबतीत आपल्याला जाणवतं की लहानपणापासून ते उपजत असतं की बाबा मला समाजासाठी काहीतरी करायचंय वगैरे. तर हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे होतच. तर मला हेही तुम्हाला विचारायचं की ऑफिशियली ते सामाजिक कार्याकडे कसे वळाले. ऑफिशियल इट मीन्स की संस्था असतील, आपली रिअर शिक्षण संस्था असेल आणि बाकीचे सामाजिक कार्य त्यांनी कसे केले.
3: कर्मी भाऊराव पाटलांचा स्वभाव हा बंडखोर वृत्तीचा होता, परंतु त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा पगडा होता. आणि तो पगडा असल्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये एक विचारधारणा असल्यामुळे त्यांनी काय केले की आपल्याला ह्या समाजातलं दुःख, गरिबी, दारिद्र्य हे बदलायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. पहिल्यांदा त्यांनी शिक्षण क्षेत्राने निवडलं. पहिल्यांदा ते जेव्हा ते सामाजिक कार्यक्रम वळले म्हणजे त्यांनी पहिल्यांदा त्यांनी अस्पृश्यता निवारण हे काम केले. बरेच दिवस त्यांनी अस्पृश्यता निवाराचं काम केले. त्यांनी सुरुवातीला त्यांना शाळा काढायच्या वगैरे असं काही डोक्यात नव्हतं, काहीच डोक्यात नव्हतं. त्यांच्या फक्त डोक्यात एकच होतं की आपल्याला समाजासाठी काम करायचंय, आपल्याला अस्पृश्यता निवारण करायचंय, आपल्याला या महाराष्ट्रामध्ये चांगलं समता निर्माण करायची आहे, आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे, हा महाराष्ट्रामध्ये काहीतरी क्रांती करायची आहे, हा विचार त्यांचा होता. आणि त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा अस्पृश्य निवडचं 10 वर्ष त्यांनी काम केलं. त्या अस्पृश्यता घरी जाणे, त्यांचं जेवणे, त्यांच्याकडे काय जेवढं असं करता येईल सगळं काम त्यांचं पहिलं अस्पृश्य निवारण्याचं आहे. आणि नंतर मग त्यांचं वसतिगृहाचं कार्य होतं. वसतिगृहाचं कार्य म्हणजे काय होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस जाती धर्मानुसार वसतिगृह होती. मराठा बोर्डिंग वेगळी होती, माळी बोर्डिंग वेगळी होती, नावी बोर्डिंग वेगळी होती, जैन बोर्डिंग वेगळी होती. कर्मी आणि जेवणाच्या पंक्ती सुद्धा जातीनुसार वेगळ्या वेगळ्या आहेत की बाबा ही जात ह्या जातीची पंगत वेगळी, त्या जातीची पंगत वेगळी, त्या जातीची पंगत होती. म्हणजे एकमेकाशी जेवत नव्हते, एक मिक्स जेवत नव्हते त्यावेळेस. मग कर्मी वारपाट म्हणजे हे थांबवायचं आपल्याला, हे असं घाणाडा वृत्ती नको आहे आपल्याला. आपण वेगवेगळं का बरं जेवायचं, आपण सर्व मिळून जर आपण एकत्र जेवलो तर आपल्या देशामध्ये एक समानता तयार होईल, क्रांती तयार होईल. आणि म्हणून त्यांनी काय केलं, जातविरहित आपल्याला वस्तीगृह काढायची असं त्यांनी ठरवलं आणि ते करून दाखवलं.
4: वाह,
3: हे विशेष त्यांचं.
4: खरंय. आणि आता त्याच सोबत त्यांनी इतकं समाजासाठी कार्य केलेलं आहे, सामाजिक कार्याकडे भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील हे वळले आहेत. तर मग कर्मवीरांचं शिक्षण कसं झालं?
3: हा, कर्मवीर भाऊराव पाटलांचे वडील हे नोकरीला होते. भाईगोंडा पाटील हे त्या एका महसूल विभागात कामाला होते आणि ते सुद्धा अतिशय प्रामाणिक होते. ते चतुर्थ जैन हा त्यांचा समाज आणि ते एक विशिष्ट तत्वज्ञान घेऊन ते पायगुंड पाटील होते हे जगत होते. त्यांचा थोडा जरी एकदा मतभेद झाले त्या तहसीलदार होते राजीनामा देऊन टाकला ते म्हणाली आम्ही नाही करू शकत कामी आणि म्हणून वडिलांच्या बदलीमुळं कर्मी वरपाटलांच्या वडिलांच्या बदलीमुळे त्यांचं शिक्षण जे वेगवेगळ्या ठिकाणी झालं आणि विटा या ठिकाणी दत्तपंत जोशी यांनी चालवलेल्या खासगी इंग्रजी वर्गामध्ये पहिलीचे इंग्रजी त्यांचे शिक्षण झाले आणि त्यांना कोल्हापूरला शिक्षणासाठी नेलं गेलं आणि तिथं राजे शाहू महाराज होते छत्रपती शाहू महाराज हे अतिशय ग्रेट असे राजे होऊन गेलेले आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भविष्य काळाचा विचार करणारा राजा होता. समतेचा त्यांनी झेंडा लावला. समतेचा झेंडा लावल्यानंतर त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि त्यांनी कोल्हापूरच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये राजाराम स्कूलमध्ये त्यांनी शिक्षणाला तिथं ऍडमिशन घेतलं आणि कर्मी भाऊराम पाटलांचा स्वभाव हा खिलाडू वृत्ती त्यांचा काय अभ्यास त्यांना गती नव्हती परंतु कुस्ती मलखांब या क्रीडा प्रकारामध्ये ते अतिशय जबरदस्त होते आणि त्यांचं वर्गाचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं आणि त्या जैन बोर्डेमध्ये जे जे नियम होते खूप असे जाचक नियम होते. त्या जाचक अण्णासाहेब लठ्ठे नावाचे तिथे रेक्टर होते आणि तिथं जेवणानंतर दाढी करू नये तेव्हाचे मुलं वयाने जास्त असायची जेवणानंतर दाढी करू नये असा अण्णासाहेब लठ्ठेंचा नियम होता. परंतु कर्मी भाऊराव पाटील ते जेवणानंतर दाढी करायची तेव्हाच ते कंटाळा यायचा असत ना. परंतु मग त्याच्यावर फार वाद झाला मग त्यांना काय केलं त्या ठिकाणी शिक्षा झाली. आणि अजून एक गोष्ट अशी घडली होती की 1908 भाऊराव पाटील यांनी कोल्हापूरच्या मिस क्लार्क हॉस्टेलला ते तिथे कार्यक्रम होता मिस क्लार्क नावाच्या एक त्या मोठ्या मान्यवर महिन्या होत्या त्यांच्या हस्ते शाहू महाराजांनी एका हॉस्टेलचं उद्घाटन ठेवलं होतं. तिथं सगळे जाती धर्माचे लोक उपस्थित होते परंतु त्या वसतिगृहाच्या रेक्टरने सांगितलं की त्या कार्यक्रमात जायचं नाही.
4: बर
3: पण कर्मी भाऊराव पाटील तिथे गेले. त्यांचा नियम काय होता समजा अशा कार्यक्रमात तुम्ही जर गेले तर आंघोळ करायची तुम्ही काय करायचं कार्यक्रमाला गेले का इतरांचा तुम्हाला स्पर्श होईल ना तुम्ही आंघोळ करायची. परंतु कर्मी भाऊरपड मिळत मी नाही आंघोळ करणार कारण मी सगळे आंघोळ केलेली आहे मी पुन्हा आंघोळ करणार नाही दलित सुद्धा माणसाचे आणि त्यांना हात लावल्याने काय होणार आहे घरात कुत्रे मांजरे चालतात आणि माणसं विचारलं तुम्हाला कसं काय होतो कर्मी भाऊराव पाटलांनी आंघोळ करायचं नाकारलं आणि ह्या त्यांच्या बंडखोर वृत्तीचा अतिशय चांगला निर्णय होता त्यांचा ते काय वाईट नव्हतं की बो असं करणं. परंतु त्यांना त्यावेळच्या जैन मॅनेजमेंटने त्यांना काढून टाकलं आणि मग त्या ठिकाणी शाहू महाराजांनी त्यांना राजाश्रय दिला आणि राजाश्रय दिल्यानंतर कर्मी भाऊराव पाटलांचं जे शिक्षण जे आहे ते तिथं थांबलेलं आहे. कर्मी भाऊराव पाटलांनी शिक्षण कमी जरी घेतलं असलं परंतु लाखो कोटी लोकांना त्यांनी शिक्षण दिलं हे त्यांच्या जीवनातलं यश आहे.
4: खरे खरे. आणि आपण याच मुद्द्याकडे वळत आहोत की त्यांनी इतक्या मुलांना इतक्या गरजू गोरगरीब मुलांना इतकं शिक्षण दिलं तर मग रयत शिक्षण संस्थेची जी स्थापना आहे ती कुठे झाली कशी झाली त्याची पार्श्वभूमी काय.
3: भाऊराव पाटलांचं लग्न 25व्या वर्षी लक्ष्मीबाई यांच्या बरोबर झालं त्यावेळेस लक्ष्मीबाईचं वय 18 असं होतं आणि दोघही म्हणजे त्यांचं दोघांचंही घर जे आहे गाव कुंभचंच होतं आणि जेव्हा लग्न झालं लक्ष्मीबाईचं 120 तोळे सोनं होतं आणि मग 120 तोळे सोनं असताना त्यांचं त्या ठिकाणी लग्न झालं. परंतु एकदा त्यांची इथं पाहुणे आले आणि पाहुणे आले असताना एका पाहुण्याने विचारलं तुमचा मुलगा करतो काय तुमचा चिरंजीव करतो काय. मग भाऊरावाचे वडील अतिशय रागाने म्हणाले काही काम करीत नाही तो एकच काम करतो दोन वेळचं जेवतो आणि गावावर फिरतो. आणि मग हा अपमान भाऊराव पाटलांना जिवारी लागला आणि लक्ष्मीबाई भाऊरावना जेवण वाढवत होते पण त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते आणि त्या आश्रूंनी कर्मी भाऊराव पाटला भयानक वाईट वाटलं. ते भरल्या ताटातून उठले आणि निश्चय केला आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांनी आता असा विचार केला आपण शिकवून निघू ट्युशन आणि मग ट्युशन घेतलं तर आपलं घर चाललं आणि घर चाललं म्हणजे आपलं जीवन बदलून जाईल. आणि कर्मी भाऊराव पाटलांचा एक स्वभाव काय होता त्यांनी एक गोष्ट ठरवली ना ती करायची म्हणजे
4: करायचीच
3: त्याच्यामध्ये किती अडचणी आल्या काही आलं ते करणार म्हणजे करणार अशा प्रकारे त्यांचा स्वभाव होता. आणि मग त्यांना ट्युशनला अतिशय चांगला प्रतिसाद भेटला त्यांच्याकडं 90 ते 95 मुलं झाली आणि मग त्यांचा त्या ठिकाणी व्यवसाय वाढत गेला आणि मग लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि कर्मी भाऊराव पाटील साताऱ्याला या ठिकाणी आली आणि त्या साताऱ्यामध्ये ते पाटील मास्तर म्हणून ओळखायला लागले गेले. आणि त्याच काळामध्ये एक त्यांच्याकडे शिकवणी आली संस्कृतची. कर्मी भाऊराव पाटलांना संस्कृत येत नव्हतं आणि मग कर्मी भाऊराव पाटलांनी काय ठरवलं पंडित गजेंद्र गडकर यांच्याकडे ते संस्कृत शिकायचे आणि मग मुलांना येऊन शिकवायचे. आणि मग तो मुलगा जो ज्याच्याकडे ट्युशन होती तो मुलगा चांगल्या गुणाने पास झाला आणि मग या ठिकाणी कर्मी भाऊराव पाटले यांनी दूधगाव शिक्षण प्रसारक नावाची संस्था स्थापन केली. त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील होते, मद्दापांना मास्तर होते, भाऊसाहेब कुदळे होते, नानासाहेब येडेकर होते. 1910 त्यांनी दुधगाव शिक्षण प्रसारक संस्था स्थापन केली आणि ती स्थापन केल्यानंतर त्या संस्थेचं नंतर रूपांतर म्हणजे एकदा काय आलं, सत्यशोधक साम्राज्याची एक परिषद होती. त्या परिषदेमध्ये त्या वक्त्यांनी सांगितलं की आता आपण काय केलं पाहिजे, सत्यशोधक चळवळीच्या ऐवजी शिक्षण प्रसाराचं काम केलं पाहिजे. 1919 शिक्षणाचं प्रमाण आपल्या भारतामध्ये अतिशय कमी होतं महाराष्ट्रामध्ये. त्यांनी ठरवलं की 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले जिल्हा सातारा या ठिकाणी सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती आणि त्या परिषदेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी घोषणा केली की रयत शिक्षण संस्थेची आपण स्थापना करीत होतो आहोत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी उद्दिष्ट ठेवले की मागासलेल्या वर्गामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, मागासलेल्या जातीमध्ये अत्यंत गरीब मुलांना शक्यतो मोफत शिक्षण देणे, सामान्य स्थितीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या खर्चाने फार तर निम्म्या खर्चाने शिक्षणासाठी ठेवून घेणे, ज्या विद्यार्थ्यांची सांपत्तिक स्थिती समाधानकारक आहे अशा मुलांना संस्थेत सोय करणे, मागासलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना जातीतील भेदभाव म्हणजे जो आहे निर्णय जातीमध्ये त्या तो कमी करून आपल्याला प्रेमभाव निर्माण करणे अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतले आणि त्या ठिकाणी शिक्षण संस्थेचं कार्यक्षेत्र वाढवलं आणि मुलांना स्वावलंबी उद्योगिनी उत्साही शिलवान बनण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
4: अच्छा, आणि त्यासोबत कर्मवीर भाऊराव पाटील यांचं तत्वज्ञान कसं होतं?
3: कर्मवीर भाऊराव पाटील यांचं तत्वज्ञान हे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि त्या ठिकाणी त्यांनी अनेक बाबतीत म्हणजे स्वतःच एक तत्वज्ञान त्यांनी तयार केलं होतं की आपल्या भारतातल्या मुलांना श्रमप्रतिष्ठा, आपल्याला श्रमप्रतिष्ठे आजच्या आपण युगात पाहतो की श्रमाचं मूल्य नाही राहिलेलं, लोक काम करायला तयार नाही, म्हणजे श्रमाचं महत्व लोकांना राहिलेलं नाही.
4: बरोबर.
3: आणि लोकांना काम न करता पैसे पाहिजे, काम न करता खूप श्रीमंत व्हायचे प्रत्येक जणाला. पण कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणत होते, नाही असं नाही पाहिजे, आपल्याला स्वावलंबन जर असले तर आपल्याला काय करता येईल, काहीतरी समाज रचना आपली चांगली करता येईल. आणि त्या दृष्टीकोनातून त्यांनी काय केले, विचार मांडलेले आहेत. आणि त्यांनी अजून एक गोष्ट त्यांची सांगण्यासारखी आहे, कमवा शिका. त्या काळामध्ये आज सुद्धा कमवा अन आणलं ही जी स्कीम आहे, म्हणजे तुम्ही तेव्हाच गरिबी होती आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुलांना काम नसायचं, ते खाणार काय, खूपच गरिबी होती. मग त्यांनी ते काय केलं, त्यांनी ठरवलं की तुम्ही काय करा, काम करा, त्या कामातून जो पैसे येतील त्या पैशाच्यावर तुम्ही शिक्षण घ्या आणि शिक्षणातून काय करा, क्रांती करा. आणि क्रांती जर केली तर तुमचं जीवन बदलून जाणार आहे. आणि त्यांनी अजून एक गोष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगितलेली आहे की विद्यार्थी हा ज्ञानाची अभिलाषा धरणारा असला पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे उत्साह पाहिजे, उत्सुकता पाहिजे, किंवा त्याच्याकडे उत्सुकता जर असेल तर ज्ञान घेणार आहे. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय सांगितलं की विद्यार्थी ज्ञानाची अभिलाषा धरणारा असला पाहिजे, त्याला स्वावलंबनाची आवड असली पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये बंधुभाव असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जात धर्म पंथ असा भेदभाव करता कामा नये. प्रत्येक विद्यार्थ्यांनी जातीच्या पलीकडे गेलं पाहिजे, धर्माच्या पलीकडे गेलं पाहिजे, माणूस म्हणून जगताना जात धर्म ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे असा कर्मवीर अण्णांचा विचार होता. त्याबरोबर श्रीमंत गरीब असा भेदभाव न करता आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आता खूपच आज सुद्धा गरीब श्रीमंत हा भेदभाव आहे आणि तो आपल्या महाराष्ट्रा दिवशी अतिशय घातक. गरीब श्रीमंत भेदभाव हा, जातीचा भेदभाव हा, धर्माचा भेदभाव हा महाराष्ट्रासारख्या राज्याला तो चुकीचा आहे. भारतासारख्या देशामध्ये असंख्य जातीचे लोक राहतात, धर्माचे लोक राहतात, पंथाचे लोक राहतात. आपण सर्व मिळून एकत्र राहिलं तर आपला भारत देश आज काय होऊ शकतो, प्रगती होऊ शकते. आणि त्यांनी अजून एक विचार सांगितलेला आहे की विद्यार्थ्यांनी अस्पृश्यता पाळता कामा नये, विद्यार्थ्याचं राहणीमान चांगलं असलं पाहिजे आणि तो सद्गुणी आणि चारित्र्य संपन्न असला पाहिजे. विद्यार्थी हा चारित्र्य संपन्न, चारित्र्य संपन्न म्हणजे काय, विश्वासू. किंवा आता आजच्या काळामध्ये चारित्र्य संपन्न लोक नाही म्हणजे काय, नाही ते विश्वासू लोक राहिलेले नाही. आणि म्हणून चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी शिक्षणाचा हेतूच तो आहे की तो चारित्र्य संपन्न असला पाहिजे आणि तो रूढीप्रिय असता कामा नये.
4: बरोबर.
3: तो रूढीच्या बाहेर जाऊन, त्यांनी रूढीच्या बाहेर जाऊन काय केलं पाहिजे, बदल केला पाहिजे, हे कर्मवीर अण्णांचं तत्वज्ञान राहिलेलं आहे.
4: बरोबर सर. आणि खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती देत आहात. आणि तुमच्या मते, तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी तुमचं व्यक्तिगत मत काय?
3: महत्वाची गोष्ट सांगायची राहिलेली आहे की मी जे जे कर्मवीर अण्णांचे चाहते आहेत, मानणारे आहेत, कर्मवीर अण्णांना दैवत मानणारे आहेत, त्या सर्वांना मी एक अशी विनंती करतो किंवा आवाहन करतो, सूचना करतो की आपण सर्वांनी डॉक्टर अंजिनवेल मॅथ्यू यांचं कर्मवीर चरित्र हे पुस्तक वाचलं पाहिजे.
4: अच्छा
3: फारच सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलं फार म्हणजे फार मी ते वाचलं तर ते अँजेलवेल मॅथ्यू जे होते त्यांनी 50 ते 54 म्हणजे कर्मवीरांना जिवंत असतानाच त्यांनी कर्मवीरांना चरित्र लिहिले कर्मवीरांची आई जी होती गंगूबाई त्यांच्याशी त्यांनी संपर्क केला त्यांची मुलाखत घेतली कर्मवीरांची मुलाखत घेतली कर्मवीरांचा भाऊ जो होता बळवंतराव त्यांच्याशी त्यांनी मुलाखत घेतली कर्मवीरांचे जेवढे नातले होते त्यांच्या सगळ्यांशी जाऊन डॉक्टर अँजेलवेल मॅथ्यू यांनी काय केले मुलाखती घेतलेल्या आणि अँजेलवेल मॅथ्यू हे नामवंत ख्यातनाम अशी इंग्रजीचे लेखक होते आणि ते सातारा या ठिकाणी आमचं रय शिक्षण संस्थेचं शिवाजी कॉलेज आहे त्या कॉलेजचे 50 ते 54 दरम्यान प्राचार्य होते त्यांना बोलून घेतलं होतं खास कर्मवीरांचं चरित्र लिहिण्यासाठी त्यांना आव्हान केलं होतं डॉक्टर अँजेलवेल मॅथ्यू यांना की तुम्ही आमच्या अण्णांचं चरित्र लिहा आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट लिहिले अतिशय उत्कृष्ट इतकं भारी लिहिलं आहे का असं वाटतं की आपल्या पुढे कर्मवीरांना बसलेले आहे
4: अच्छा
3: त्यांचं ते वैशिष्ट्य आहे एकदम बारकाईने त्यांनी लिहिलं आहे कर्मवीरांचं जीवन त्यांचं प्रत्येक गोष्ट आणि त्यांचं ते जेव्हा ते म्हणजे कर्मवीर भाऊ पाडलांचं महानिर्वाण झालं मृत्यू झाला तेव्हा सुद्धा त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि खूप छान लिहिलं
4: नक्कीच नक्कीच श्रोते हो तुम्ही सुद्धा हे पुस्तक नक्कीच वाचा जेणेकरून तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील नेमके आहेत कोण हे नक्कीच समजणार आहे आणि सर शेवटी तुम्ही आपल्या रेडिओ नगरच्या सर्व श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल
3: रेडिओ नगरच्या श्रोत्यांना मी खरोखर खूप धन्यवाद देईल की आपला जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र हा केवळ पुरोग्रामी राज्य नसून पुरोग्रामी विचारसरणी आणि लोकशाही मूल्यांचं जिवंत केंद्र आहे महाराष्ट्र भूमी ही केवळ राज्य नसून पुरोग्रामी विचारसरणी आणि लोकशाही मूल्यांचं जिवंत केंद्र आहे आणि हे केंद्र महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असे की या महाराष्ट्राने अख्ख्या भारत भूमीला खूप असे लोक दिले हिरे दिले हिरे की त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे महात्मा फुले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत लोकमान्य टिळक आहेत आगरकर आहेत जे संत दिले त्याच्यानंतर कीर्तनकार दिले विचारवंत दिले लेखक दिले कवी दिले ही महाराष्ट्र ही नररत्नांचीच भूमी
4: बरोबर
3: आणि या महाराष्ट्राने भारताचं नेतृत्व केलेलं आहे खूप वेळेस नेतृत्व केलेलं आहे आणि अशा या महाराष्ट्रामध्ये एक

0: यापुढे सुद्धा शिक्षणाचा दर्जा, शिक्षण क्षेत्र त्याच्यामधली व्याप्ती ही वाढावं लागेल आणि रोजगार निर्मिती किंवा संस्कार निर्मिती किंवा विचार निर्मिती कौशल्य निर्मिती करणारं शिक्षण आपल्याला यापुढे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तरच आपण चायनासारखा देश आहे, ऑस्ट्रेलियासारखा देश आहे, जर्मनीसारखा देश आहे, फ्रान्ससारखा देश आहे, अमेरिकासारखा देश आहे, कॅनडासारखे देश आहेत, जे प्रगत देश आहेत त्यांच्या बरोबरीनं आपण गेलं पाहिजे, तरच आपण या जगात टिकून राहू, एवढंच मी सांगतो.
1: नक्कीच नक्कीच सर, तुम्ही आलात आपल्या इथे रेडिओला आणि इतक्या छान पद्धतीनं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी माहिती दिली आणि श्रोत्यांना सुद्धा खूप साऱ्या गोष्टींची माहिती मिळालेली असणार आहे तुमच्या या मुलाखतीद्वारे. तर खरंच तुम्ही आपल्या रेडिओला आलात, भेट दिली आणि आपल्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सर. श्रोते हो, आत्ताच आपण प्रमोद सर यांची अशी आपण मुलाखत घेतली, त्यांच्याशी संवाद साधला आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या त्यांच्या जीवनावरती असणाऱ्या गोष्टी असतील आणि माहिती असेल आपण भरपूर साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या. पुन्हा भेटूयात आपण, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, निरोगी राहा आणि आपले जे महापुरुष आहेत, संत आहेत आणि आपली महाराष्ट्राची जी भूमी ती आपली संतांची आणि महापुरुषांची म्हणून ओळखली जाते, तर नक्कीच त्यांचा त्यांचे जे विचारांचा वारसा आहे तो आपल्या थ्रू आपण पुढे नेणारच आहोत. तर मंडळी अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूयात आपण, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 27505 किंवा 90110664695 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 43। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेली काही निवडक बालगीत भावगीतं। एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी आणि हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल अरुण अर्थात अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे। त्यांनी एकत्र आणि स्वतंत्रपणे अनेक चित्रपटांमध्ये छान छान गाणी दिली आहेत, परंतु त्यांनी चित्रपट गीतांव्यतिरिक्त देखील खूप चांगली भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं संगीतबद्ध केली आहेत। मित्रांनो, त्यांनी स्वतंत्रपणे संगीतबद्ध केलेल्या याच गीतांपैकी काही निवडक गीतांचा परामर्श आजच्या आपल्या कार्यक्रमात घेऊया। संगीतकार अनिल मोहिले यांचा जन्म 8 जुलै 1940 रोजीचा। लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या अनिल मोहिले यांना तरंगवाद्याचं बाळकडू आणि मार्गदर्शन त्यांच्या वडिलांकडून मिळालं। 12व्या वर्षापासून दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयाच्या मंगेश तेंडुलकर यांच्याकडे त्यांनी व्हायलिनचं प्राथमिक शिक्षण घेतलं। 15व्या वर्षी संगीत विशारद परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। ते स्वतः बुलबुल, तरंग आणि मेंडोलियन उत्तम वाजवायचे। जवळपास 70 अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केलं। मंगेशकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात संगीत संयोजक म्हणून ते कायम मार्गदर्शन करायचे। गाण्यातला ठसका योग्य वाद्यमेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचं कसब अनिल मोहिले यांना चांगलंच लाभलं होतं। रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख भावगीत। आवाज आहे अरुण दाते यांचा। मधुर आणि हळूवार प्रेमाचं अत्यंत संयत वर्णन करणारं आहे हे गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख।

0: गमला।
1: अरुण पौडवाल यांचा जन्म 9 मे 1944 रोजीचा। बी आर देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी संगीतकार सचिन देव बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बाप्पी लाहिरी, राहुल देव बर्मन यांच्याकडे बऱ्याच गाण्यांसाठी अकॉर्डियन वादन केलं। प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या कार्यक्रमांच्या परदेश दौऱ्यामध्ये वयाच्या 24व्या वर्षी मुख्य वादकांमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि उत्कृष्ट वादनामुळे लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बहुतेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपरिहार्य असायचा। याच सुमारास संगीतकार सचिन देव बर्मन यांच्याकडे प्रथम वादक आणि त्यानंतर संगीत संयोजक म्हणून ते काम पाहू लागले। या काळात त्यांनी जवळपास 30 यशस्वी चित्रपटांसाठी त्यांचे सहाय्यक म्हणून काम केलं। स्वतः वादक असल्यामुळे भावसंगीतात आवश्यक वाद्यांचा बाज ओळखून केलेलं संगीत संयोजन याद्वारे त्यांनी स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली। त्यांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून निर्माण झालेली रजनीगंधा आणि बंदिनी या भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका त्या काळी अतिशय लोकप्रिय झाल्या होत्या। घराघरातून ऐकू येणाऱ्या या ध्वनिमुद्रिकांनी विक्रीचा उच्चांक गाठला होता। प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी मराठी गाणी गायली ती फक्त अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांच्याकडे। मंडळी, आता ऐकूया गायक सुरेश वाडकर आणि गायिका अलका नाडकर्णी म्हणजेच आताच्या अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, संगीतकार अरुण पौडवाल यांनी स्वरबद्ध केलेल्या बंदिनी या अल्बममधील गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं एक सुंदर भावगीत। हे आहे नवविवाहित जोडप्याच्या प्रेमाचं वर्णन करणारं एक द्वंद्वगीत। या भावगीतामधील संतूर या वाद्याचा अतिशय सुंदर वापर गाण्यात तजेलपणा आणतो। या भावगीतातील फारसं ऐकलं न जाणारं कडवं, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, विटुनी पंख खग निवांत शांत तरु लतात, आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला, तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग

चंदनाच्या परिमळाकडे सगळं जग आकर्षित होतं. जग आकर्षित करणारा तो सुगंध तूच चंदनाला बहाल केला आहेस. सूर्य चंद्राच्या प्रकाशाने चराचराचे व्यवहार चालतात, पण ते सामर्थ्य त्यांना तूच प्रदान केले आहेस. सूर्यप्रकाशानेही जेवढी आमची काया मन हे शुद्ध स्वच्छ होत नाही, तेवढे तुझ्या नामस्मरणाने होते. अहंकार सोडून शरण जाणाऱ्यांसाठी, जीवन सुखी समृद्ध आनंदी करण्यासाठी तो विठ्ठल विटेवर अहोरात्र उभा आहे. तोच आमचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे. ऐकूया मित्रांनो, नामाचे महत्त्व सांगणारं गीतकार विश्वनाथ जोगळेकर यांनी लिहिलेलं, गायक शरद जांभेकर यांनी गायलेलं आणि संगीतकार अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं हे सुरे

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांची काही निवडक बालगीत भावगीत. मित्रांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक विहीण. आपल्याकडे लग्नात विहीण म्हणण्याची पद्धत आहे. विहीण म्हणजे वधूकन्येची सासरी पाठवणी करताना नवरीची आई नवरदेवाच्या आईला, मी माझी मुलगी तुमच्या पदरात ओटीत घालते आहे, तिचा सांभाळ आईप्रमाणे करावा, अशी केली जाणारी विनंती. 1971 या वर्षी ही पारंपरिक विहीण ग. दी. माडगुळकर यांच्या शब्दांतून नवेपण घेऊन आली. मुलीचे कन्यादान करून सासरी पाठवणाऱ्या आईचं मनोगत गदिमांनी लिहिलं आहे या गीतात. ग. दी. माडगुळकर यांचं हे गाणं म्हणजे आईच्या मनातल्या लेकीच्या प्रेमाचा वात्सल्याचा अत्युच्च उमाळा आहे. तळहाताच्या फोडासारखी वाढवलेली आपली कन्या आता परक्याचं धन होणार, दुसऱ्या कुटुंबात जाणार, ही कल्पनाच आईला अस्वस्थ करते आहे. रसिक हो, गदिमांनी एका आईच्या या भावना आईच्या काळजानं लिहून किती छान व्यक्त केले आहेत या विहीणद्वारे. आपल्या कन्येच्या विवाहानिमित्त ग. दी. माडगुळकर यांनी सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीसाठी उपदेशपर एक गीत आणि एक विहीण अशी दोन गीतं लिहिली होती. संगीतकार अरुण पौडवाल यांनी त्या गीतांना सुंदर चाली लावून ती दोन्ही गीतं आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली आणि या गाण्याचं आशाताई यांनी अक्षरशः सोनं केलं. गाणं ऐकताना कन्यादान केलेल्या किंवा करायचं असलेल्या प्रत्येक आईच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ऐकूया आशा भोसले, ग. दी. माडगुळकर, अरुण पौडवाल यांचा हा सुंदर

श्रोते हो, आकाशवाणीवरील भावसरगम या कार्यक्रमासाठी संगीतकार अनिल मोहिले यांनी कवयित्री वंदना विटणकर यांना काहीतरी वेगळं फॅन्टसी मस्त असं प्रेमगीत लिहून द्यायची विनंती केली. त्याकाळी मुलांसाठी एक कल्पनारम्य नाटकाची निर्मिती वंदनाताई करत होत्या. त्या सहज म्हणून गेल्या म्हणजे तुम्हाला परिकथा, स्वप्ननगरी, राजकुमार असं काहीसं पाहिजे आहे तर. मग त्याच तंद्रीत त्यांनी मुखडा लिहिला, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, भाव दाटले मनी अनामिक साधतयांना देशील का. अनिल मोहिले यांना या उत्स्फूर्त गोळीवर चाल लगेच सुचली, गीतासारखीच तरल, हळुवार आणि स्वप्नरम्य. सुप्रसिद्ध गायिका कृष्णा कल्ले यांनी अत्यंत रसिलेपणाने हे गाणं गायलं आहे. मातृभाषा मराठी नसतानाही त्यांचे शब्दोच्चार, अत्यंत मुलायम आवाज आणि अनिलजी यांची रसिली स्वररचना यांचा सुंदर संगम या गाण्यात झाला आहे. या कवितेत एक आर्त कैफियत आहे जी आपल्या स्वप्नवत प्रेमाला हळुवार साथ घालते अन आपल्या मनात रुंजी घालणाऱ्या भावनांना वाट करून देते. प्रेमाची भाषा डोळ्यातून व्यक्त होते, शब्दांच्या कुबड्या नाही लागत त्याला. याला अनुसरून वंदनाजी लिहितात, या डोळ्यांचे गूढ इशारे शब्दा वाचून जाणून सारे, राणी आपली मला म्हणूनी तुझ्या संगे नेशील का. आडवाटेने प्रश्न विचारून गोंधळून टाकण्यापेक्षा इथे थेट आपली राणी म्हणून त्या राजकुमाराने घेऊन जावे असं अर्जव ती करते आहे. शेवटच्या कडव्यात मात्र त्यांनी हुरहुर लावणारी कलाटणी दिली आहे. ती म्हणते आहे, आपला प्रीतम भेटला की लाजबावरी होऊन मी माझे डोळे मिटून घेईन अन मनक चक्षुत ते चित्र अलवारपणे साठवून घेईन. मनाच्या पटलावर कोरल्या गेलेल्या त्या नवरंगी चित्रामधलं माझं स्वप्न तू होशील का, असा प्रश्न शेवटी विचारून केवळ आभासी जगातली स्वप्नपूर्ती झाली तरी त्यात आनंद मानेन असं या गाण्यातली प्रिया समाधानाने म्हणते आहे. वास्तवातल्या जगात प्रेमाची तहान जरी भागवली जाऊ शकत नसेल तेव्हा निदान आभासी दुनियेत तरी प्रेमाचं आपलं स्वप्न हे केवळ स्वप्न राहिलं तरी चालेल, त्यातील भावबंधाचे नातं मात्र दृढ व्हावं असं त्यांनी यातून सूचित केलंय. कवयित्री वंदना विटणकर यांच्या या सदाबहार गीताला गायिका कृष्णा कल्ले यांनी अप्रतिम स्वरात गायलंय अन संगीतकार अनिल मोहिले यांनी राग दरबारी या रागात सुरेख स्वरसात चढवीत बुलबुल मेंडोलियन या वाद्यानं सुंदर नटवलं आहे. ऐकूया रसिको.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला आज आपण एका गोष्टीचं गाणं, एक बालगीत ऐकूया. बालपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी आपल्या सर्वांची आवडती असलेली ही गोष्ट आजही आपल्याला तोंडपाठ असते. टुनटुन उड्या मारणारा ससा आणि हळूहळू चालणारं कासव यांच्यातली ही गमतीदार शर्यत. कासव आणि ससा ही गोष्ट प्रत्येक बालमराठी मनावर राज्य करते. प्राणी पक्षी यांची प्रतीकं वापरून सांगितलेल्या गोष्टी लहान मुलांना आवडतात. त्यातूनच एखादी शिकवण किंवा बोध दिल्यास ती गोष्ट मुलांना समजून घेण्यात सोपं जातं. कासव आणि ससा यांच्या शर्यतीची ही गोष्ट. या गोष्टीवर आधारित गीतकार शांताराम नांदगावकर यांनी रचलेलं हे गाणं श्रवणीय आहे. या काव्याची खासियत ही की कमी शब्दात सांगितलेला गोष्टीचा अर्थ पटकन समजतो. मंडळी, ससा आणि कासव या गोष्टीच्या आड दडलेला थोडा वेगळा विचार शोधण्याचा प्रयत्न करूया. पंचतंत्रातील गोष्टी साध्या सरळ वाटल्या तरी त्याचा अर्थ तितका सरळ नसतो. ससा हे मनाचं प्रतीक आहे आणि कासव हे बुद्धीचं प्रतीक आहे. मन चंचल असतं, बुद्धी स्थिर असते. बुद्धीला महत्त्व दिल्याने, बुद्धीचे ऐकल्याने माणूस ध्येय गाठू शकतो. मनाला थोपवून बुद्धीला गती दिली तर यश मिळतं, हा या गोष्टीचा मतितार्थ. कासवाच्या यशाचं प्रमुख कारण म्हणजे कर्तव्य आणि तारतम्य. परिस्थितीला अनुसरून योग्य कार्य करणं म्हणजे कर्तव्य. प्रसंगानुसार कामांचे प्राधान्यक्रम बदलत प्रत्येक काम वेळेच्या वेळी करणं म्हणजे तारतम्य. हे जग कर्माच्या सिद्धांतानुसार चालते, म्हणून आयुष्यात यश हवं असेल तर कर्तव्याला महत्त्व द्यायला हवं. वास्तविक ससा हा कासवापेक्षा चपळ असतो, त्यामुळे तो शर्यत जिंकण्याची पूर्ण खात्री असते. परंतु घडतं उलटच आणि कासव मात्र शर्यत जिंकतं. हीच गोष्ट या बालगीतातून समोर येते. या गोष्टीत कासव का जिंकला? तर त्याने वेग सातत्याने कायम ठेवल्यामुळे. आणि ससा का हरला? तर तो आळसाने थांबल्यामुळे. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेल्या आणि गायिका उषा मंगेशकर यांनी स्वर दिलेल्या या बालगीताला सुंदर आणि सहज गुणगुणत राहता येणारी चाल दिली आहे संगीतकार अरुण पौडवाल यांनी. ऐकूया श्रोते हो आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडीचं हे बाल.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेल्या काही निवडक बालगीत भावगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.

श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. दिलबंद गाणी या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा हटके विषय आहे नागेश सुरवेशीळ, अर्थात शिट्टीवर आधारित गाजलेली गाणी. सादर करते आहेत सुहास भाई मुळे. ऐकूयात दिलबंद गाणी.
1: रसिक श्रोते हो नमस्कार, आपण दिलबंद गाणी या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत 50 पेक्षाही जास्त एपिसोडमधून अनेक गीतकार, संगीतकार, गायक आणि अभिनेते वगैरे यांच्या कारकिर्दीवर आधारित संगीतमय कार्यक्रम सादर केले आहेत. त्या कार्यक्रमांना फक्त देशातूनच नाही तर चक्क परदेशातून सुद्धा भरभरून रसिक श्रोत्यांची पसंतीची पावती मिळाली आहे. याच दिलबंद गाणी कार्यक्रमामध्ये आता आपण काही वेगळे विषय हाताळायला सुरुवात केली आहे. त्यापैकीच आजचा विषय म्हणजे पडद्यामागचे असे अनेक कलाकार ज्यांच्यामुळं त्या त्या कलाकृतीला खरं म्हणजे लोकप्रियता मिळालेली असती, ते अवलिया गुमनाम कलाकार मात्र सामान्य लोकांच्या माहितीपासून आणि प्रसिद्धीपासून ते वंचित राहतात. असाच एक आपला मराठमोळा कलाकार म्हणजे नागेश सुरवे. मागच्या 60-70 वर्षापासून बॉलिवूडमध्ये गाजलेल्या कितीतरी गाण्यांमध्ये व्हिसलिंग म्हणजे शिट्टी वाजवायचं हटके असं काम या कलाकाराने अशा पद्धतीने केलं आहे की त्यांची शिटी ही त्या गाण्याची लोकप्रियतेची ओळख बनून गेली. या आगळ्या वेगळ्या कलाकारानं आजपर्यंत तब्बल 2500 चित्रपटांमधल्या गीतांना आपल्या शिट्टीची करामत दाखवलेली आहे. मित्रांनो, हा पण एक विक्रम आहे. हे ऐकल्यावर मित्रांनो असा प्रश्न पडतो की शिट्टी वाजवणं खरं म्हणजे आपल्या लहानपणी चांगलं समजलं जात नव्हतं ना. आपले आई वडील रागवायचे आणि म्हणायचे की काय टपोरी सडक छाप चाळे करतोस. आपल्या घरात व्हायची ती फक्त कुकरची शिट्टी. याच दुर्लक्षित अशा शिट्टीचा उपयोग एक प्रोफेशन म्हणून, काही गीतांना स्वरसात चढवायचा एक अलंकार म्हणून इतका चांगला उपयोग होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतं. काही सन्माननीय अपवाद वगळले ना तर लोक फक्त टाइमपास म्हणून गाणं ऐकतात. दिवसभर रेडिओ एकीकडे चालू असतो किंवा मोबाईलवर गाणे चालू असतात, पण त्यामुळं त्या गाण्यांमधले बारकावे आयुष्यभर त्यांच्या लक्षातच येत नाहीत, कारण तिकडे लक्षच नसतं, फक्त टाइमपास चाललेला असतो. साधे शब्दसुद्धा लक्षात राहत नाहीत, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी कधी लक्षात राहणार. पण प्रयत्न करून पहा मित्रांनो, त्या गाण्यांचं सौंदर्य निश्चितच द्विगुणित होतं जर आपण ते खरोखर मन लावून त्यामधले शब्द, त्याचे भाव, दिलेलं पार्श्वसंगीत, वाजवलेली विशिष्ट अशी वाद्य, त्याचा विशिष्ट असा लहेजा याचा जर आस्वाद घेतला ना तर खऱ्या अर्थानं गाणं ऐकलं असं म्हणता येईल. मग आपल्याला समजतं की अरे हे गाणं तर आम्ही खूप वेळेस ऐकलं पण असा कधी बारीक विचारच केला नाही. कटी पतंग या चित्रपटामधलं हे अतिशय गाजलेलं गीत, यामधली शिट्टी ऐकायला किती सुंदर वाटते पहा. मावळतीच्या संध्या छाया झुलवित फुलवित अंगावर येत होतो तुझ्याच कडे, रस्त्यात डोळ्यासमोर काहीच नव्हतं, तुझी शपथ होते फक्त तुझे डोळे.

नागेश सुर्वे यांचे शिट्टी वाजवण्याचं हे कसब ऐकून किशोर दा त्यांना म्हणाले होते की माझ्या गाण्या इतकीच तुमची शिट्टी परफेक्ट आहे बर का। पूर्वीच्या काळी असे अनेक संगीतकार होते की ते निव्वळ अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून मोठा परिणाम साधायचे। त्यापैकीच एक होते ओ पी नय्यर साहेब। क्लॅपिंग म्हणजे निव्वळ टाळ्या वाजवण्याच्या तंत्रामधून त्यांनी सर पर टोपी लाल हात में रेशम का रुमाल याच्यासारखी इतकी अप्रतिम गाणी दिली की त्याच्यावर एक वेगळा एपिसोड देता येईल। कुठल्याही कृत्रिम वाद्यापेक्षा अशा देहबोलीच्या प्रकारामधून खरोखरच नैसर्गिक आणि वेगळाच इफेक्ट साधता येतो, कारण आपला मूड जाहीर करण्याचं हे जे नैसर्गिक साधन आहे ते आपसूक त्या त्या प्रसंगाला फिट बसून जातं। आपण कधी कधी म्हणतो ना की काय आज स्वारी फार आनंदात दिसते बरं का, छान गुणगुणत शीळ वाजवत शिट्टी वाजवत काम करणं चालू आहे। संगीतकार रवींद्र जैन यांनी त्यांच्या चितचोर चित्रपटामध्ये त्यांचे नेहमीप्रमाणे असलेलं सुमधूर असं संगीत सादर करताना अनेक वाद्य वाजवणारे असंख्य कलाकार त्यांच्या ताफ्यामध्ये उपस्थित असताना निसर्गाचा आणि मूडचा आविष्कार फक्त शिट्टीच्याच माध्यमातून व्यक्त करणं पसंत का बरं केलं असावं, या प्रश्नाचं उत्तर गाणं समजून ऐकल्यानंतर आपल्याला समजू शकतं।

नागेश सुर्वे हे खरं म्हणजे 70 दशकामध्ये संगीतकार शंकर जयकिशन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या ताफ्यामध्ये व्हायोलिन आणि सतारवादक म्हणून काम करायचे. त्यांची शिट्टी वाजवण्याची ही कला संगीतकार राजेश रोशन यांनी जास्त उजेडात आणली. 1975 चित्रपट जुली हा एक रोमॅन्टिक मूडचा चित्रपट. यामध्ये त्यांनी नागेशजींसाठी रेकॉर्डिंगचं गाणं थांबवून ठेवलं होतं. गाण्याचा तो ब्लू मूड एकंदर प्रेसीला प्रेमाचा इजहार करताना मला वाटतं शिट्टीची ही धूनच होकार मिळवायला कारणीभूत ठरली असेल कदाचित. मैफिल अजीब है ना मंजर अजीब है, नजर से दिल पर जो चलाया वो खंजर अजीब है, ना डूबने देता है ना उभरने देता है इस दिल को, उसकी आंखों का वो समंदर अजीब है.

आपण खूप चांगल्या मूडमध्ये आनंदाच्या उत्साहाच्या भरातच फक्त शिट्टी वाजवतो असं काही नाही बरं का। आयुष्याच्या आठवणींचे काही कातर क्षण, एकांतातले हरवलेले क्षणसुद्धा असे असू शकतात जिथं ही मंजूळ शीळ आपल्या भावना मोकळ्या करायला मदत करू शकते। खामोशी चित्रपटामधलं हे गीत, त्यामध्ये नागेशजींनी वाजवलेली शिट्टी आपल्याला वेगळ्याच नॉस्टॅल्जिक अशा मूडमध्ये घेऊन जाते। पहा, कौन कहता है कि खामोशियां खामोश होती है जनाब, खामोशियों को अगर खामोशी से सुन लो तो खामोशियां वो कह देती है जिनकी लफ्जों को तलाश होती है।

तसं पाहायला गेलं तर शिट्टी बऱ्याच जणांना वाजवता येते, काही जणांना तीही वाजवता येत नाही म्हणा, तोंडातून नुसती हवा निघून जाते आणि स्वतःची शिट्टी स्वतःलाही ऐकू येत नाही, पण ती शिट्टी इतक्या ठसक्यात परिणामकारकतेनं इतकी तालात सुरात एखाद्या वाद्यापेक्षाही जास्त परिणाम साधणाऱ्या लहेजामध्ये वाजवता येणं हीच खरी कला आहे. नागेश सुर्वे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की लहानपणी मित्रांमध्ये प्रत्येकाला गल्लीमध्ये आवाज देत बसण्यापेक्षा आमची कोड लँग्वेज ठरलेली होती, त्याप्रमाणे मी विशिष्ट पद्धतीने शिट्टी वाजवली की सगळे आमचे मित्र होते ते बिळामधून उंदरं बाहेर आल्यासारखे भराभरा बाहेर यायचे. तिथं माझं शिट्टीचं पहिलं प्रशिक्षण पूर्ण झालं, कारण कोणत्या कारणासाठी कुठं जमायचं आहे असं मी वेगवेगळ्या वेळी विशिष्ट शिट्टी मारून सगळ्यांना ॲट अ टाईम मेसेज पास करायचो. त्यावेळी मोबाईल नव्हते ना, त्यामुळं हीच मिस कॉल देण्याची पद्धत होती. मित्रांनो पहा, कशामधून काय साध्य होईल काही सांगता येत नाही. बॉलिवूडच्या इतिहासामधला एक मैलाचा दगड शोले, त्या चित्रपटाच्या टायटल म्युझिकमध्ये आणि बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये सुद्धा नागेश सुर्वे यांची शिट्टी आपल्याला ऐकायला मिळते. पहा कधी बारकाईने ऐकून, समोर एखाद्याने चांगली कला सादर केली तर त्याला दाद म्हणून रसिकांच्या शिट्ट्या आणि टाळ्या मिळतातच, पण आपल्या शिट्टीवरच शिट्ट्या आणि टाळ्या घेणारा नागेश सुर्वे हा एकमात्र मराठमोळा कलाकार असा.

मित्रांनो, ताजमहल कोणी बनवला असा प्रश्न विचारला ना तर शाहजहानने असंच उत्तर मिळतं ना. पण त्याला प्रत्यक्ष रूप देणारे मुसासारखे त्यावेळेचे आर्किटेक्ट आणि संगमरवराची जडणघडण करणारे प्रत्यक्ष कारागीर यांची नावं कुणालाच माहीत नसतात, अर्थात ते अपेक्षित नाही म्हणा. एस डी बर्मन, आर डी बर्मन, मदन मोहन यांच्या ताफ्यामध्ये असलेले असे अनेक कलाकार ज्यांच्या उपस्थितीशिवाय आणि उल्लेखाशिवाय, खरं म्हणजे या दिग्गज कलाकारांच्या म्युझिक कंपोजिशनच्या अप्रतिम अशा कलाकृती अजरामर झाल्याच नसत्या. त्यापैकी काही उदाहरणं सांगायची झाली ना तर एस डी बर्मन, आर डी बर्मन यांच्या ताफ्यामध्ये असलेला तबला नवाज, ढोलकी नवाज, बोंगो कोंगो मास्टर, खरा रिदम मास्टर किंग, सगळ्या पदव्या असलेला आपला रत्नागिरीचा मराठमोळाच माणूस होता की, त्याचं नाव होतं मारुती कीर. आठवून पहा जरा गाईड चित्रपटामधलं पिया तोसे नैना लागिरे हे गीत. या गीतामध्ये एकाच वेळी तबला, ढोलकी, बोंगो, कोंगो सगळं काही बेमालूमपणे झिंग आणणारं सादरीकरण करणारा मारुती कीर नावानिशी किती लोकांना माहीत आहे. अशीच व्यथा नागेश सुर्वे यांची पण आहे बरं का. कारण चित्रपटाच्या किंवा गाण्याच्या श्रेयनामावलीमध्ये या कलाकारांचा कुठेच कधीच उल्लेख केला जात नाही किंवा त्यांना कुठल्या पुरस्कारासाठी सुद्धा कधी विचारात घेतलं जात नाही. आणि खरी कलाकृती तर यांच्यामुळेच निर्माण झालेली असती. मोठ्या मोठ्या नावाखाली ही छोटी नावं विसरली जातात, बेदखल केली जातात. हा एक विरोधाभासच आहे. पण असे कलाकार आपल्या कलेशी प्रेमाने एकनिष्ठ राहून उत्कृष्टते कायम देतच राहतात. जणू ते मनातल्या मनात म्हणतात की मत पूछ मेरा कारोबार क्या है, मोहब्बत की दुकान है मेरी नफरतों के बाजार में.

आता नागेश सुर्वे वयोवृद्ध झाले आहेत, तरीसुद्धा मागच्या वर्षी म्हणजे 2025 सुद्धा त्यांनी एक दोन चित्रपटामध्ये गाण्यासाठी व्हिसलिंग केलं आहे, ते अजून प्रदर्शित व्हायचेत. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी रुपाली सुर्वे ही पण व्हिसलिंग शिकलेली आहे आणि तिनं पण काही चित्रपटांमध्ये व्हिसलिंग केलं आहे, पण आता फारसा स्कोप राहिलेला नाही. हल्लीच्या जमान्यामध्ये AI आलं आणि सगळ्या अभिजात कलांचं बाय बाय झालं. कशाचीही आणि कुणाचीही मदत घेतल्याशिवाय काय वाटतं ते कृत्रिमपणे आणि आभासी स्वरूपामध्ये निर्माण करता येण्याच्या या युगामध्ये आता इथून पुढं अनेक सुंदर अशी वाद्य फक्त ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ब्रह्मवीणा, सरोद, सारंगी, तार शहनाई, पावा अशी खरी खानदानी वाद्य पुढच्या पिढीला फक्त ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात किंवा चित्रातच पाहायला मिळतील कदाचित. आणि नागेश सुर्वेसारखे केवळ शिट्टीच्या जोरावर फिल्म संगीतमध्ये विक्रम प्रस्थापित करणारे गुमनाम कलाकार असू शकतात यावर त्यांचा विश्वास पण बसणार नाही. शब्दांचा वापर न करता, कशाचाही इतर वाद्याचा वापर न करता, केवळ शिट्टीच्या माध्यमातून भावना पोहोचू शकतात हे सुद्धा पुढच्या पिढीला, म्हणजे पुढची जी IT पिढी आहे त्या IT पिढीला समजायचं नाही. मुळात त्यांनाच शिट्टी वाजवता येत नाही, कारण का आता लॅपटॉपच्या समोर बसलेले असतात सारखे. असो, पसंद अपनी अपनी, ख्याल अपना अपना. उमलले आभाळ भर चांदणे हे माझे तुझे, लपवनी लपलेच नाही भेटणे हे माझे तुझे. हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो, वाऱ्याने घातली शीळ त्याला समजले बोलणे माझे तुझे. गुड बाय दोस्तों.

श्रोते हो, आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकला नागेश सुरवेशीळ हा एक वेगळा विषय, अर्थात शिट्टीवर आधारित असणारी काही गाजलेली गाणी. सादर करते होते सुहास भाईमुळे. श्रोते हो, दिलबंद गाणी या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।